एलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओझ वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

0: श्रोते हो, निरामय जीवन कार्यक्रम इथेच संपन्न झाला.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमती टिकेकर यांचा.

0: वदनिक वळ घेता नाम घ्या ईश्वराचे, उदर भरण करण्या स्थान दुर्वांकुराचे, जतन जीवन सत्वे येथ होतात सारी, आकंठ भोजनाने तृप्त होतात सारी।
1: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच, दुर्वांकुर डायनिंग हॉल।
2: रास्त दरात मस्त भोजनाचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब मित्रमंडळींसहित दुर्वांकुरला यावं।
1: दुर्वांकुर डायनिंग हॉल, टिळक रोड, हत्ती गणपती चौक, पुणे।
3: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना। संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

श्रोतेहो, आता ऐकूया उमाकांत काणेकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

0: कोकणाच्या निसर्गाची श्रीमंती अनुभवायला या गाज रिसॉर्टमध्ये. निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवित व्हा. गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. संपर्क गाज रिसॉर्ट .com. फोन 9890095533.
1: श्रोते हो, ए पी नारायण गावकर यांच्या गीत आणि संगीत रचनेतलं हे पद ऐकूयात. स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीतरचनेतील ग.दि. माडगुळकर यांचं गीत आता ऐकूया, स्वर आशा भोसले यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. ऐकूया संत जनाबाईंची भक्तिरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, भाद्रपद कृष्ण नवमी, अर्थात 4 ऑक्टोबर 2026.

आजचं नक्षत्र आहे पुनर्वसू नक्षत्र. आज अविधवा नवमी आहे. आज नवमी महालय आहे. पुणे इथल्या श्री कालगावकर बुवांची आज पुण्यतिथी आहे. कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे इथल्या श्री राम मारुती महाराजांची आज पुण्यतिथी आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन। धनसंचयाविषयी एक अत्यंत उत्तम श्लोक आहे, अन्यायोपार्जितं द्रव्यं दशवर्षाणि तिष्ठति प्राप्ते चैकादशे वर्षे समूलं तद्विनश्यति। याचा अर्थ असा, अन्यायाच्या मार्गाने मिळवलेलं धनद्रव्य 10 वर्षांपर्यंत स्थिर राहतं आणि 11वं वर्ष सुरू होता क्षणीच संपूर्णपणे मुळासहित नष्ट होतं। सन्मार्गाने कमाई केली असता धन कमी प्रमाणात मिळेल असा काही नियम नाही। जितकं धन आपल्या नशिबात आहे तितकं तर आपल्याला मिळणारच, ते कोणत्या प्रकारे प्राप्त होईल याचा आपल्याला मुळीच पत्ता लागणार नाही। परंतु सन्मार्गाने येणारं धन नक्कीच मिळेल, नक्कीच मिळेल। अशी कित्येक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की जे लोक धनाचा त्याग करतात त्यांना देखील धनप्राप्ती होते। तात्पर्य असं आहे की ज्याप्रमाणे तोटा, रोगराई, दुःख इत्यादीची इच्छा न करता देखील किंवा त्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता देखील ते आपोआपच प्राप्त होतात, त्याप्रमाणे जे धन आणि सुख आपल्या नशिबात आहे त्याची इच्छा अथवा प्रयत्न न करता देखील ते आपल्याला प्राप्त होणारच। सुखमैंद्रियकं राजन् स्वर्गे नरक एव च देहिनां यद् यथा दुःखं तस्मान् नेच्छेत् तद्बुधः। याचा अर्थ, हे राजा, प्राण्यांना ज्याप्रमाणे इच्छा न करता देखील प्रारब्धानुरूप दुःख प्राप्त होत असतात त्याप्रमाणे इंद्रियजन्य सुख स्वर्गामध्ये आणि नरकामध्ये देखील प्राप्त होत असतात। म्हणून बुद्धिवान मनुष्याने कधीही त्या इंद्रियजन्य सुखांची इच्छा धरू नये।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 4 ऑक्टोबर. भगवंताच्या संयोग वियोगातच खरं सुखदुःख आहे. हल्ली लोकांचं हित करण्यासाठी जो तो झटत असतो, पण आपलं स्वतःचं हित साधल्याशिवाय दुसऱ्याचं हित आपण काय साधणार? ज्याला स्वतःला सुधारता येत नाही तो दुसऱ्याला काय सुधारणार? त्याला सुद्धा अभिमानच आड येतो, कारण त्याला वाटतं आपण दुसऱ्याचं हित करून देऊ, या अभिमानाने तो फुगलेला असतो. अहंकार जाण्यासाठी साधनच करावं लागतं आणि ते साधन गुरु सांगत असतात, म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागलं म्हणजे आपलं हित होतं. ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावं लागत नाही, ते आपल्या जवळच असतं, पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावं लागतं. हेच काम सद्गुरू करीत असतात. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म अवतार घेऊन वसुदेवाच्या पोटी आले, परंतु वसुदेव त्यांना आपला मुलगाच समजत होते तोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही. तेच नारदांनी जेव्हा त्यांना सांगितलं की श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असं समजा म्हणजे तुमचं हित होईल, तेव्हा खरी ओळख पटली. तसंच राम अवतारी असूनही वसिष्ठांनी जेव्हा सांगितलं की तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, तेव्हाच त्याला ते ज्ञान झालं. आता हे जरी केवळ आपल्याला दाखवण्याकरता असलं तरी त्याचा अर्थ हा की गुरुने दाखवल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही. गुरु तरी काय सांगतात? नामस्मरण हेच साधन म्हणून ते सांगतात. ते दिसायला जितकं सोपं तितकंच करायला कठीण असतं. ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये. आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावं, म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो. जगात खरं सुख नाही आणि दुःखही नाही. जगात सुखदुःख आहे असं जे आपल्याला वाटतं ते अपुरं आहे, ते तात्पुरतं आहे. खरं सुखदुःख भगवंताच्या संयोग वियोगामध्येच आहे. खरं पाहता आपली बुद्धी लवचिक आहे, आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो, म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा. आपण त्याचे आहोत आणि जे जे होतं ते त्याच्या इच्छेने होतं असं समजून वागावं. भूक लागली तर आईजवळ खायला मागावं, पण चोरी करू नये. तसं पोटापुरतं भगवंताजवळ मागावं, पण जास्त मागू नये. भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे, तसाच तो सर्वव्यापी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो, याचा अर्थ असा की मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो, म्हणून या वर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला. खरं म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे. भगवंत काल होता, आज आहे आणि उद्या राहणारच, म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो. भगवंताचं अस्तित्व आपण जागृत ठेवलं तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल. राम नाम जाणा अक्षरे दोन, गुरुमुखे करावी ओळखण. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं वसंत बापट यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूयात यशवंत देव यांचं हे गीत. संगीतकार प्रभाकर जोग.

श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका, तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

श्री स्वामी समर्थ। मारवाड प्रांतातला एक तरुण मारवाडी स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटात आला आणि स्वामींची ती दिव्य तेजस्वी मूर्ती पाहून तो आनंदाने अक्षरशः नाचू लागला। प्रत्यक्ष परब्रह्म दृष्टीला पडलं आहे याची त्याला खात्री झाली आणि त्या तरुण मारवाड्याने मनाशी निश्चय केला की स्वामींच्या चरणांशी बसून आता फक्त त्यांचीच सेवा करायची, अक्कलकोट सोडायचं नाही। 3-4 वर्ष उलटून गेली तरी आपला लेख घरी येतच नाहीये ह्याची मारवाड्याच्या बापाला काळजी वाटली, म्हणून आपल्या धाकट्या भावाला सोबत घेऊन त्या तरुण मारवाड्याचा बाप मारवाडहून निघाला आणि अक्कलकोटला आला। आपल्या मुलाला पुन्हा घरी घेऊन जायचंच ह्या निश्चयाने आलेला मारवाडी चोळाप्पाला म्हणाला, माझ्या लेकाला स्वामी सेवेतून मुक्त करा, स्वामींजवळ तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा। चोळाप्पाने स्वामींना मारवाड्यासंबंधी सविस्तर सांगितलं। तो तरुण मारवाडी जो तुमच्या अखंड सेवेत आहे त्याचा बाप आणि चुलता आले आहेत, त्या दोघांना वाटतंय की आपल्या मुलाने पुन्हा घरी यावं, लग्न कार्य करावं, धंदा पाहावा। महाराज, तुम्ही त्यांच्यावर दया करा आणि मुलाला परत घेऊन जायची परवानगी द्या। तेव्हा स्वामींनी आपल्या सेवेकरी असलेल्या तरुण मारवाडी मुलाला हाक मारली आणि म्हणाले, तुझे वडील आणि चुलते तुला घेऊन जायला आले आहेत, तू इथे राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या धंद्याची काळजी वाटते, त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे, तू प्रपंचात अडकावास असं त्यांना वाटतं, मी तुला आनंदाने परवानगी देतो, तू पुन्हा आपल्या घरी जा, माझ्याकडे काही व्यापार नाही, काही देणं घेणं नाही, तरी प्रसाद म्हणून ही 4 हाडकं घेऊन जा। असं म्हणून श्री स्वामी समर्थांनी त्या मारवाड्याच्या मुलाच्या हातात 4 हाडकं दिली। मारवाडी बापाला ते पाहून मात्र अगदी चमत्कारिक वाटलं, परंतु मुलाने स्वामींचा प्रसाद म्हणून ती हाडकं आपल्या छातीशी लावली आणि स्वामींचा अगदी जड अंतःकरणाने निरोप घेतला। म्हणाला, स्वामी, तुमचे चरण सोडून जाऊवत नाही, तुमची आज्ञा म्हणून मी निघालो आहे। त्यानंतर ते तिघेही मारवाडात आले। बापाने मुलाला सांगितलं, हाडकं बांधलेली पिशवी बाहेरच ठेव। दुसऱ्या दिवशी मुलगा स्वामींचा प्रसाद सुरक्षित आहे ना हे पाहायला घराच्या बाहेर आला आणि पिशवी उचलली तर ती खूप जड लागली, म्हणून त्याने ती पिशवी उघडून पाहिली तर त्यात त्या हाडकांच्या जागी सोन्याच्या लगडी होत्या। स्वामींनी त्याला भरभरून दिलं होतं। मुलाचे डोळे स्वामींच्या स्मरणाने भरवून आले। त्याने ते सोनं बापाला दिलं आणि एक सोन्याची चीप घेऊन तो स्वामींपाशी परत आला। अक्कलकोट स्वामी समर्थांना पुन्हा अंतर द्यायचं नाही हा निश्चय करूनच तो आला होता।

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, माणसाचं प्रारब्ध त्याचं आयुष्य घडवत असतं किंवा ते विस्कटत ठेवतं एवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्यावर उपाय असा आहे की प्रारब्धाला आपलं काम करू द्यावं. आपण प्रारब्धात न डोकावता फक्त नामस्मरणात दंग व्हावं. नामस्मरण तुमचं भाग्य घडवतं आणि समाधान देतं एवढं ध्यानात ठेवा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोतेहो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम श्री विष्णवे नमः। नीतीशास्त्राचं सविस्तर वर्णन गरुड पुराणात आलेलं आहे। ते म्हणतात, दुष्ट स्वभावाची पत्नी, कपटी मित्र, अन्यायी राजा आणि वाईट कन्या, पुत्र आणि तसाच देश या सर्वांचा त्याग करावा। श्री सूत पुढे म्हणतात की मी आता तुम्हाला कलियुगाच्या प्रभावाबद्दल सांगतो। हे युग असं आहे की ज्यामध्ये धर्म नावाला सुद्धा राहिलेला नाही। तपश्चर्या कशाला म्हणतात त्याचं ज्ञान कोणालाही नाही। सत्य तर शोधून सुद्धा कुठेही सापडणार नाही, कारण त्याचं महत्त्व कोणीच जाणत नाही। या कलियुगात भूमीने सुद्धा आपला सुपीकपणा सोडून दिलेला आहे, त्यामुळे पाहिजे तसं पीक येतच नाही। या युगात सर्व मनुष्य एकमेकांशी कपट भावाने वागतात, ब्राह्मण लोक ढोंगी बनले आहेत। कलियुगात असं दिसून येतं की स्त्रियांच्या हाती सत्ता गेलेली आहे आणि पुरुष तिच्या आज्ञेत राहायला लागलेले आहेत। व्यतीत वर्षांप्रमाणे मनुष्यांचं महत्त्व राहिलेलं नसून नीच लोक महत्त्व संपादन करू लागले आहेत। कलियुगातील अशी काही दृश्य पाहिल्यानंतर असं वाटतं की जे लोक पूर्वीच परलोकात निघून गेले आहेत ते खरोखरीच भाग्यवान होत। ते आपल्या मायभूमीचे तुकडे होताना किंवा आपल्या कुळांचा क्षय पाहायला जिवंत नाहीत, ही उत्तमच गोष्ट म्हणायला हवी। आपली स्त्री परपुरुषामध्ये रममाण झालेली पाहून किंवा आपला पुत्र वाईट व्यसनात गोरफटलेला बघून त्यांना खचितच दुःख झालेलं असतं। या कलियुगात कपटी मित्रावर विश्वास तरी कसा ठेवावा, आणि जे राज्य मनुष्यांचं अहितच करत असेल अशा राज्यात राहायचं तरी कसं। परान्न, परधन, परस्त्री आणि दुसऱ्याचं घर या साऱ्या गोष्टी मनुष्याचंच काय, इंद्राचं धन देखील हरण करणारे आहेत। स्त्रीचं रूप लावण्य तिचा नाश करतं, अर्थात तिला वाईट मार्गाला लावतं। अत्यंतिक क्रोधामुळे केलेल्या तपश्चर्येवर पाणी पडतं आणि नीच वृत्तीच्या व्यक्तीच्या हातचं अन्न सेवन केल्याने श्रेष्ठ मानव पतित होतो। फार लाड केल्याने व्यक्तीमध्ये अनेक दोष निर्माण होतात, तर धाकामुळे व्यक्तीमध्ये गुणांची जोपासना केली जाते। यासाठी आपल्या शिष्याला किंवा पुत्राला त्यांचं केवळ कौतुक न करता वेळप्रसंगी धाक देखील दाखवावा। मनुष्यांचे उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे तीन प्रकार मागे वर्णिलेले आहेत। कनिष्ठ लोकांना सतत कलह हवा असतो, मध्यम श्रेणीचे लोक तडजोड करायला उत्सुक असतात, तर महान लोक मान सन्मान मिळवण्यातच समाधान मानित असतात। त्यांचं एकमात्र धन तेच असतं आणि मानव धर्माचं मूळ असतं, कारण मान मिळवण्यासाठी संपत्ती संपादन करावीच लागते, आणि अहंकारामुळे जो आपला मान आणि महत्त्व गमावून बसतो त्याच्या धनाला आणि आयुष्याला काहीही महत्त्व नसतं। कनिष्ठ वर्गातील लोक संपत्तीची आसक्ती धरतात, मध्यम वर्गातील लोक संपत्ती आणि मान या दोघांची अभिलाषा ठेवतात, परंतु महान व्यक्तींचं धनच त्यांचं महत्त्व प्रतिपादित करीत असतं। म्हणूनच संपत्ती जवळ नसली तरी देखील श्रेष्ठ पुरुष नीच किंवा वाईट कृत्य कधीच करत नाहीत। वनातील सिंहाला राजा म्हणून कोणी अभिषेक करत नाही, सिंह स्वतःच आपल्या कर्तृत्वावर राजेपणा मिळवतो। त्याप्रमाणे मान सन्मान मागून मिळत नसतो, व्यक्तीने आपल्या कर्मांनी तो मिळवावा लागतो। दानशील पुरुषाने दरिद्री होणं, अर्थसंपन्न माणसाने कंजूष असणं, पुत्र आज्ञाधारक नसणं किंवा दुसऱ्याचं वाईट करताना मृत्यू येणं ही सारी दुश्चरित्र होत। आपल्या पत्नीचा विरह होणं, आपल्या लोकांकडून अपमान होणं, कोणाचं ऋण बाकी राहणं आणि दारिद्र्य आल्याने मित्र म्हणवणाऱ्यांनी आपल्याला संकटकाळी सोडून जाणं अशी कारणं व्यक्तीला अग्नीपेक्षाही अधिक दाह देतात। हरिण, पतंग, भुंगा आणि मासा हे चारही जण आपणच आपल्या हत्येला कारणीभूत ठरतात। हरिण वाद्य ऐकण्याच्या नादात शिकाऱ्याकडून मारलं जातं, पतंग दिव्याबद्दलच्या प्रेमाने आत्महत्या करून घेतो, भुंगा हा फुलाच्या सुगंधामुळे स्वतःच स्वतःला बंदिस्त करून घेतो, आणि मासा आमिषाकडे अविचाराने आकृष्ट होण्यामुळे गळामध्ये आपला गळा अडकून घेतो। त्याप्रमाणे मनुष्य वागतो। या सर्वांच्या बाबतीमध्ये एकेका इंद्रियांचं आकर्षणच त्यांना मृत्यूच्या खाईत लोटतं हे सिद्ध होतं। म्हणूनच जो माणूस
आपल्या पंचेंद्रियांच्या अधीन राहतो, त्याचा नाश होण्यास वेळ लागत नाही, अर्थात त्याचा तात्काळ घात होतो. या जगात जीवनाप्रमाणेच धन आणि यौवन हे देखील क्षणभंगुरच आहे. पुत्रसुख किंवा स्त्रीसुखसुद्धा अखंड मिळतंच असं नाही. या जगात फक्त कीर्ती आणि यशच स्थिर राहतं. मानवाचं आयुष्य 100 वर्षापर्यंत असतं असं सांगितलं जातं, परंतु एवढा काळसुद्धा त्या मानाने फार थोडा पडतो, कारण माणसाच्या आयुष्याचा 1/3 भाग हा केवळ रात्रीच्या झोपेतच व्यतीत होतो. राहिलेल्या आयुष्याचा 1/2 भाग बाल्यावस्थेत किंवा अज्ञानावस्थेत जातो आणि 1/2 भाग व्याधी वार्धक्य यात फुकट जातो. म्हणजे मनुष्याला या जीवनात काही फळ मिळवायला वेळच मिळत नाही आणि जो भाग राहतो तो पाण्याच्या लहरीप्रमाणे चंचल असतो. यात जर लोक मानी आणि अहंकारी असतील तर त्यात वेळ निष्फळ जातो. म्हणून अशा थोड्याशा जीवनात मान आणि अहंकार यापासून काहीच फायदा होत नाही. आयुष्यात सहजसुद्धा जो दुसऱ्याचं हित साधत नाही त्याचं जीवन पशुतुल्यच म्हणावं लागेल. माणसाने कोणत्याही गोष्टींबद्दल विषाद न बाळगता कार्यरत राहावं, कारण कावळासुद्धा बली दिलेल्या अन्नावर पुष्कळ काळ जगू शकतो, परंतु त्याचं जीवन म्हणजे निरर्थकच ठरतं. तसंच जो मनुष्य आपल्या गुरु आणि बांधवांवर दया दाखवत नाही किंवा मित्रांच्या उपयोगी पडत नाही अशा व्यक्तीचं जीवनसुद्धा निष्फळच म्हणावं लागेल. केवळ गोड बोलून लोकांना सुख देता येत नाही. मानी लोकांचा मानच नष्ट झाला तर त्यांचं जीवन दुःखमय होऊन जातं. जो कमजोर असतो तो राजावरच सारी भिस्त ठेवून जगतो आणि मूर्खांचं बळ मौन राहणंच ठरतं. परंतु माणसाला जेव्हा शास्त्रांचं ज्ञान आणि व्यवहार ज्ञान होऊ लागतं तेव्हा त्याच्या बुद्धीची पातळी वाढू लागते. मनुष्य जसजसा इतरांच्या मध्ये दंग होऊन जातो तसतसा तो लोकांमध्ये अधिक प्रिय बनू लागतो. जोपर्यंत भय आपल्यापासून दूर आहे तोपर्यंत माणसाने त्याला घाबरावं. परंतु एकदा का ते आपल्या निकट आलं आणि त्याने उग्र रूप धारण केलं म्हणजे बेडर बनून त्याच्याशी सामना करावा. कोणाचं ऋण बाकी राहणं, रोगाचा पूर्ण नायनाट न होता थोडा अंश शरीरात टिकणं आणि अग्नी पूर्ण थंड न होता थोडा भाग ज्वलंत राहणं, ह्या गोष्टी अशा आहेत की ज्या वारंवार उग्र रूप धारण करीत असतात, तेव्हा त्यांचा पूर्ण नायनाट करणं हे आवश्यक असतं. जो कोणी माणूस जसा काही चांगला वाईट व्यवहार दुसऱ्याशी करेल तसं त्याला त्याचं उत्तर तशाच व्यवहारात द्यावं. जर एखादा हिंसेने वागेल तर त्याचं प्रत्युत्तर देखील प्रतिहिंसेनेच द्यावं लागतं. जो मित्र समक्षात गोड गोष्टी करतो परंतु पाठ फिरताच वाईट वर्तन करतो अशा मित्राचा त्याग करावा. दुर्जन माणसांच्या संगतीने सज्जन माणूस देखील वाईट मार्गाला लागतो. ज्याप्रमाणे निर्मळ पाण्यात एवढासा चिखल टाकला तरी सर्व पाणी गढूळ बनतं, तसंच कुसंगतीचं आहे. ज्या सभेत अनुभवाने योग्य पुरुष नसतील तिला सभा म्हणू नये. किंवा जो वृद्ध युक्तिसंगत धार्मिक गोष्टी करत नाही त्याला वृद्ध म्हणू नये. धर्म तोच असतो ज्यात सत्यता असते आणि ढोंग आणि कपटीपणा अजिबात नसतो. सर्व मनुष्यांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ मानले जातात. सूर्याचं तेज सर्वांमध्ये अधिक मानलं जातं. शरीरातील सर्व अवयवांमध्ये मस्तकाचं स्थान हे श्रेष्ठ असतं आणि सर्व व्रतांमध्ये सत्याचं व्रत हे श्रेष्ठ असतं. मंगल कार्य त्यालाच म्हणतात जिथे मनुष्याचं मन प्रसन्न आणि उल्लसित होतं, आणि सार्थक जीवन त्यालाच म्हणतात जे दुसऱ्याच्या उपयोगी पडतं. कमाई तीच असते जिचा विनियोग देखील आपल्याच कुटुंबासाठी होतो, आणि गर्जना तीच सफल ठरते जी युद्धामध्ये शत्रू समोर केली जाते. सुखी त्याला म्हणावं ज्याला कशाची तृष्णा नसते. मित्र तोच असतो ज्यावर पूर्ण विश्वास ठेवला जातो, आणि अजिंक्य तोच असतो ज्याने इंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे. प्रत्येक गोष्टीला अंत असतो. नदीचा अंत सागरात होतो, संपत्तीचा अंत दुःख निर्माण करणारा असतो. ब्राह्मणाच्या शापाने संपूर्ण राज्याचा तर पापकर्माने ब्रह्मचर्याचा शेवट होतो. जो जितका वर चढतो तितका त्याचा शेवटी अधपात होत असतो, तो पतित होत असतो. या जगात
चिरंजीव असं काहीच नसतं. आयुष्याचा अंत मरणाने होतो, संयोगानंतर वियोग निश्चित असतो. थकलेला घोडा, मदोन्मत्त हत्ती आणि जलरहित बेडूक यांचा दुरूनच त्याग करावा. जे लोक संपत्तीचे लोभी असतात त्यांचा कोणी मित्र नसतो किंवा नातलग नसतो, कारण धन हीच एक परमप्रिय वस्तू त्यांना वाटत असते. जे लोक चिंतेने व्याकुळ झालेले असतात त्यांना सुख आणि निद्रा ही वर्जच असते, आणि जो दरिद्री आहे त्याला सुद्धा सुखाची झोप माहीत नसते. जो सर्व ऋणांपासून मुक्त आहे, जो व्याधींपासून मुक्त आहे, त्यालाच सुखाच्या निद्रेचा आस्वाद घेता येतो. कमलपुष्प आपल्या जागेपासून च्युत झालं, अर्थात पाण्यातून बाहेर काढलं गेलं, तर सूर्य त्याला क्लेशकारक ठरतो. तसंच या जगात सुद्धा मनुष्य अधिकारावरून खाली आला म्हणजे मित्र म्हणवणारे सुद्धा त्याचे शत्रू बनतात. आपल्या सुयोग्य जागेवर असणाऱ्या वस्तू नेहमीच पूजनीय असतात, परंतु स्वस्थानापासून भ्रष्ट झालेल्या वस्तू शोभा देत नाहीत. जसं दात, नख, केस आपल्या ठिकाणीच शोभून दिसतात, आपल्या जागेपासून ते दूर झाले तर चांगले दिसत नाहीत. प्रत्येक गोष्टीची योग्यता निश्चित असते. जसं समुद्राच्या आसपास झालेली वृष्टी निष्फळच ठरते, आणि जेवून तृप्त झालेल्या मनुष्याला परत जेवू घालणं हे व्यर्थच असतं. श्रीमंत माणसाला दान देऊन उपयोग नसतो, आणि माणूस कितीही दूर असो त्याच्याबद्दल हृदयात प्रेम असेल तर तो नेहमी जवळच राहतो. जे लोक याचना करतात त्या सर्वांना हीनपणा घ्यावाच लागतो. जे आई वडील आपल्या मुलाला शिकवून संस्कारित करीत नाहीत ते त्याचे शत्रूच म्हणावे लागतील. असभ्य अशिक्षित लोक सभ्य आणि शिक्षित लोकांमध्ये हास्यास्पदच ठरतात. ज्याप्रमाणे शुभ्र हंसामध्ये बगळा शोभून दिसत नाही त्याप्रमाणे हे अशोभनीय दिसतं. विद्येने विभूषित असलेल्या कुरूप माणसाची विद्याच त्याचं रूप असते. विद्या अत्यंत गुप्त धन आहे. ती मनुष्याला साधू बनवते, सर्व लोकांमध्ये प्रिय बनवते. विद्या गुरुची सुद्धा गुरु असते. विद्या परमपूजनीय असते, आणि राजाच्या सभेत तिची पूजा केली जाते. विद्येने हीन असा मनुष्य पशुतुल्यच असतो. घरातच लपवून ठेवलेलं धनसुद्धा चोरीला जाऊ शकतं, परंतु विद्येचं धन असं आहे की ज्याची चोरी कधीही होत नाही. हे कथन भगवान विष्णूंनी शौनकांना सांगितलं, आणि तिथे श्री शंकरांनी त्याचं श्रवण केलं. शंकरांकडून ते व्यासमुनींनी श्रवण केलं, आणि व्यासांकडून आपण ऐकलं. असं या नीतीचं महत्त्व अवर्णनीय आहे. यानंतर गरुड पुराणामध्ये तिथींच्या व्रताचं महत्त्व सांगितलं आहे. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, आता मी आपल्याला अशा व्रतांविषयी सांगतो की जी व्रत भगवान हरींकडून रचली गेलेली आहेत, आणि त्या व्रतांच्या पालनाने हरीकडून सर्व इच्छित आपल्याला प्राप्त होतं. त्यातलं पहिलं व्रत असं, एकाच वेळी रात्रीचा उपवास केला तर पुण्यप्राप्ती, राज्य, धन, धान्य यांची वृद्धी आणि सिद्धी होते. वैश्वानर आणि कुबेर यांची पूजा प्रतिपदेला केली तर अर्थप्राप्ती होते. प्रतिपदेला उपवास करून ब्रह्माश्री आणि अश्विनी यांचं पण पूजन करावं. द्वितीयेला यमलक्ष्मी आणि गौरी विघ्नेश्वर नारायण, तर तृतीयेला गणपती आणि शंकर असे तीन दिवस या देवांची पूजा करावी. चतुर्थीला चतुर्व्यूहाचं स्मरण करावं, तर पंचमीला भगवान हरींचं स्मरण करावं. कार्तिकेय आणि भास्कर यांचं पूजन षष्ठीला करावं. सप्तमीला सूर्याची उपासना केल्याने अर्थप्राप्ती होते. अष्टमी आणि नवमी तिथीला दुर्गा मातेचं आणि दिशांचं पूजन केल्याने देखील अर्थप्राप्ती होते. दशमीला यम आणि चंद्राची पूजा करावी, तर एकादशीला यज्ञ करावा. द्वादशी तिथीला भगवान हरीचं स्मरण केल्याने सर्व कामना पूर्ण होतात. त्रयोदशीला शंकरांची पूजा, चतुर्दशीला आणि एकादशीच्या दिवशी ब्रह्मदेवाचं आणि पितरांचं पूजन केल्याने अर्थप्राप्ती होते. अमावास्येला भास्कर आदी नक्षत्र तसंच योग यांचं पूजन केल्याने सर्व आकांक्षा सफल होतात, असं ब्रह्मदेवांनी व्यासांना सांगितलं.
यानंतर ब्रह्मदेवांनी अनंग त्रयोदशी व्रताची माहिती दिली. ते व्यासमुनींना म्हणाले, हे व्यासमुनी, मार्गशीर्षाच्या शुक्लपक्षात अनंग त्रयोदशीच्या दिवशी धोत्र्याच्या फुलांनी भगवान शिवांचं पूजन करावं. पौष महिन्यात बिल्वपत्रांनी तर माघ महिन्यात कुंदफुलांच्या हारांनी पूजा करावी. वैशाख महिन्यात भगवान शिवांना लाडूचा नैवेद्य करावा. ज्येष्ठ महिन्यात मोगऱ्याची फुलं अर्पण करावीत. आषाढ महिन्यात आघाडा, श्रावणात तूप हे पदार्थ पूजेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतात. या व्रतामध्ये रात्री जागरण करावं, गीत गायन आणि वादन करावं आणि प्रातःकाळी पूजा करावी. विप्रांना यथाशक्ती दान द्यावं आणि भुकेल्यांना तसंच गायीला भोजन द्यावं. म्हणजे मनुष्याच्या व्रताची सांगता होऊन तो धन, आरोग्य आणि सौभाग्य यांचा धनी होतो. यानंतर ब्रह्मदेवांनी अखंड द्वादशी, अगस्त्यार्घ्य आणि रंभातृतीया व्रत याविषयी माहिती सांगितली. श्री ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, मी आता त्रिलोकामध्ये पापाचं क्षमन करणारं अखंड द्वादशीचं व्रत सांगतो. हे व्रत मार्गशीर्ष महिन्यात करावं. या महिन्याच्या शुक्लपक्षात पंचगव्य प्राशन करावं आणि उपवास करावा. द्वादशीला विष्णूंचं पूजन करावं. 4 महिने विप्राला पंचव्रीनीयुक्त असं पात्र अर्पण करावं आणि म्हणावं की 7 जन्मांमध्ये केलेलं अखंड व्रत आपल्या प्रसादाने अखंड राहू दे. ज्याप्रमाणे हे जग अखंड आणि सर्व पुरुषांमध्ये आपण उत्तम आहात, त्याप्रमाणे माझं व्रत देखील अखंड होवो. चैत्र आदि महिन्यात सातूंनी पूर्ण भरलेलं पात्र आणि श्रावण महिन्यात तुपाचं पात्र हे व्रत करणाऱ्याला दिल्याने व्रत पूर्ण होतं आणि ती व्यक्ती स्वर्गप्राप्तीस योग्य होते. श्री ब्रह्मदेव पुढे म्हणतात, आता अगस्त्यार्घ्य ह्या व्रताविषयी ऐका. हे व्रत मोक्ष देणारं आहे. कन्येनंतर पुत्रप्राप्ती झाली नसेल तर 3 दिवस अगस्त्याला अर्घ्य द्यावं. हे व्रत संध्याकाळचं असतं. ते करून रात्री जागरण करावं, दही अक्षता यांनी पूजन करावं आणि नमस्कार करावा. सत्पात्री धान्य आणि फळांनी युक्त असं पात्र दान करावं आणि भोजन घालावं. अशा प्रकारे हे व्रत 7 वर्ष केलं असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. यानंतर ब्रह्मदेवांनी रंभातृतीया ह्या व्रताविषयी सांगितलं. हे व्रत परमसौभाग्य, संपत्ती आणि पुत्रप्राप्ती देणारं आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला उपवास करावा. कुश आणि जल हातात घेऊन बिल्वपत्रांनी गौरीचं पूजन करावं. आषाढ महिन्यात माधवी देवीचं पूजन करावं. श्रावणात तगरीच्या फुलांनी पूजा करावी. अश्विन मासात जवाच्या फुलांनी पूजा करावी. पावसाळ्याच्या शेवटी ब्राह्मण आणि सवाष्ण असं मेहूण घालावं. उमामहेश्वराचं पूजन करून गुळाचं दान द्यावं. रात्री जागरण करावं. गीतवाद्यांनी भजन पूजन करावं. प्रातःकाळी गायीचं दान द्यावं. असं केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. आता यानंतर सर्वात महत्त्वाचं चातुर्मास आणि मासोपवास व्रत अशा व्रताविषयी गरुड पुराणात माहिती आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, आता मी आपल्याला चातुर्मासाचं व्रत सांगतो. हे व्रत एकादशीला अथवा आषाढी पौर्णिमेला सर्व उपचारांसहित करावं. भगवान हरींना हात जोडून प्रार्थना करावी की आपल्या कृपेने माझं हे व्रत निर्विघ्नपणे पार पडू दे. जो हे व्रत शुचिरभूत होऊन आणि एकच वेळ भोजन करून पूजन करील त्याला विष्णुलोक प्राप्त होतो. चांद्रायण व्रत केल्यामुळे विष्णुलोकाची प्राप्ती होऊन मोक्ष मिळतो. पराक व्रत करणारा देखील अंती हरीला प्राप्त करून घेतो. श्री ब्रह्मदेव पुढे म्हणतात, हे मासोपवास व्रत वानप्रस्थाश्रमा येतीने आणि नारीनेच करावं. अश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करावा आणि 3 दिवस हे व्रत पाळावं. व्रतापूर्वी प्रार्थना करावी की हे भगवान, आजपासून जोपर्यंत आपलं उत्थान होत नाही तोपर्यंत ह्या व्रताचं मी पालन करीन. अन्न पाणी ग्रहण न करता कितीही दिवस आपली अर्चना करीन. या व्रताच्या मध्ये मला जर मृत्यू आला
तर त्याने माझं व्रत भंग होऊ नये. त्रिकाल स्नान संध्या करून व्रत करणाऱ्याने हरीचं पूजन करावं. द्वादशीला यथासांग पूजन झाल्यावर ब्राह्मण भोजन घालावं. हे व्रत करताना मध्येच मूर्छा आल्यास दूध प्राशन केलं तरी चालतं. अशा पदार्थांचं सेवन केल्याने सुद्धा मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. यानंतर गरुड पुराणामध्ये भीष्म पंचक व्रत याविषयी माहिती आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, कार्तिक मासात येणाऱ्या व्रतांची माहिती मी आता आपल्याला सांगतो. या संपूर्ण महिन्यात एकाच वेळेस भोजन करावं किंवा दूध आणि फलाहार घ्यावा. हे व्रत केल्याने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला हरीचं दर्शन घडतं आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हे व्रत नेहमीच फलदायी असतं, परंतु दक्षिणायनात सूर्य असताना ते अधिक फलदायी ठरतं. चातुर्मासात तर ते अधिक श्रेयस्कर असतं. हे व्रत करताना मौन धारण करून तूप आणि पंचगव्ययुक्त जलाने स्नान करावं आणि कर्पूर सुगंधित पदार्थांचा हरिमूर्तीला लेप द्यावा. नैवेद्य अर्पण करावा आणि 108 वेळा जप झाल्यानंतर ओम नमो वासुदेवाय म्हणून तूप तीळ इत्यादी सामग्री होमामध्ये हवन करावी. या व्रताच्या पहिल्या दिवशी हरीच्या पायावर पद्मपत्रे वहावीत. दुसऱ्या दिवशी बिल्वपत्रांनी पूजा करावी. तिसऱ्या दिवशी गंध घेऊन आणि चौथ्या दिवशी बिल्वदल घेऊन यजन करावं. पाचव्या दिवशी मालतीच्या फुलांनी पूजा करावी. हे व्रत करणाऱ्याने भूमीवर शयन करावं, गोमयाचं प्राशन करावं. अशा प्रकारे व्रत केल्याने मनुष्याला भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. यानंतर गरुड पुराणात शिवरात्रीच्या व्रताची माहिती आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, आता शिवरात्रीच्या व्रताचं वर्णन ऐका. हे व्रत सर्व इच्छित फळ देणारं आहे. भगवती गौरीने या व्रताविषयी भूतेश भगवानांना विचारलं तेव्हा ईश्वर म्हणाले, माघ आणि फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हे व्रत करावं. त्या दिवशी रात्रीच्या वेळेस जागरण करून भगवानाची पूजा केल्याने रुद्रदेव शंकर प्रसन्न होतात आणि भुक्ती तसंच मुक्ती प्रदान करतात. उपवास करून मनुष्याकडून जर हरीचं पूजन झालं तर तो नरकप्राप्तीपासून मुक्त होतो. या व्रताविषयी एक कथा सांगितली जाते, ती अशी. अंबुद देशाचा राजा निषाद हा अत्यंत क्रूर तसंच अन्यायी होता आणि त्याच्याजवळ अफाट सैन्य होतं. तो एकदा हरणांच्या शिकारीसाठी वनात गेला, परंतु कुठलीच शिकार न मिळाल्याने भुकेने आणि तहानेने व्याकुळ होऊन पर्वतामध्ये रात्रीच्या वेळेस एका तलावाच्या जवळ जागत राहिला. त्या ठिकाणीच एक शिवाचं लिंग होतं, परंतु ते लिंग आहे याची त्याला कल्पना नव्हती. राजाकडून सहजतेने अजाणतेपणाने लिंगावर बिल्वपत्र वाहिली गेली. लिंगावरील धूळ झटकण्याकरता त्यावर त्याने पाणी ओतलं आणि खाली पडलेला बाण उचलून न कळत लिंगापुढे तो नतमस्तक झाला. अशा प्रकारे राजाकडून लिंगाची पूजा केली गेली. पुढे जेव्हा त्याचा मृत्यू जवळ आला तेव्हा यमदूत त्याला नेऊ लागले, म्हणून शंकराच्या दूतांनी त्याला मृत्यूपासून मुक्त केलं. तेव्हापासून राजा शंकरांच्या जवळच निवास करू लागला. अशा प्रकारे अज्ञानाने केलेल्या पुण्याचं देखील अद्भुत फल मिळतं. विधीपूर्वक व्रत केल्याने तर या व्रताचं अक्षय असं पुण्य मिळतं. व्रत करणाऱ्याने शिवाला प्रार्थना करावी की मी चतुर्दशीच्या दिवशी रात्रभर जागरण करीन, त्या दिवशी निराहार राहीन. व्रतस्थीने व्रत करताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. गंधाक्षता इत्यादींनी शिवांचं पूजन करावं. हे व्रत निरंतर 12 वर्ष केल्याने पुत्र आणि राज्य वैभव प्राप्त होतं आणि शेवटी शिवलोक प्राप्त होतो. 12ही महिन्यात जागरण करावं आणि 12 विद्वानांना भोजन आणि दीपदान केल्याने मनुष्य स्वर्गलोक प्राप्त करतो. यानंतर गरुड पुराणात एकादशी महात्म्य सांगितलं आहे. पितामह ब्रह्मदेव या तिथीचं महात्म्य वर्णन करतात. ते म्हणतात, ही तिथी संपूर्ण पापांचा नाश करणारी आणि अत्यंत शुभ फल देणारी तिथी आहे. या तिथीचा उपवास दोन्ही पक्षातील एकादशीला करावा. मांधाता नावाचा चक्रवर्ती राजा एकादशीच्या दिवशी उपवास करी.
तर गांधारी दशमी आणि एकादशी मिश्रित अशा तिथींना उपवास करी. त्याचा परिणाम गांधारीचे पुत्र नष्ट झाले म्हणून हे विद्वान हो फक्त एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी असा उपवास करावा, परंतु दशमी मिश्रित एकादशीचा उपवास करू नये. एकादशीच्या दिवशी रात्री जागरण करावं, पुराणांचं श्रवण करावं, म्हणजे मनुष्याला अक्षय असं पुण्य लाभतं. यानंतर गरुड पुराणात भुक्ती आणि मुक्ती देणारी पूजा पद्धती सांगितली आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, हे जग असं अर्चन केल्यामुळे परमगतीत प्राप्त झालं होतं, त्याच पूजेसंबंधी मी आता सांगतो. हा विधी मनुष्याला भुक्ती आणि मुक्ती देणारा आहे. सामान्य मंडलाचा न्यास करून द्वारदेशावर धाता, विधाता, गंगा आणि महानदी यमुनेची पूजा करावी. कोशमध्ये क्षेत्रपाल आसनमूर्तीचं पूजन करून वासुदेव, बल, स्मर आणि महान आत्मा असणारे अनिरुद्ध आणि नारायण यांचं पूजन करावं. श्रीपुष्टी, गरुड आणि गरुडर यांची पूजा करावी. काही दिशांमध्ये इंद्र आणि दिक्पालांची, खालील बाजूला नागांची आणि वरील बाजूला ब्रह्माची पूजा करावी. ज्या व्यक्तीकडून यथासांग या सर्व देवांची पूजा केली जाते त्या व्यक्तीला या जगात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, अर्थात त्या मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. यानंतर एकादशी व्रताची अजून माहिती गरुड पुराणात आहे. ब्रह्मदेव म्हणतात, एकदा भीमाकडून माघ महिन्यात शुक्ल पक्षातील सूर्य नक्षत्राने युक्त एकादशीचा उपवास घडला आणि आश्चर्य म्हणजे या उपवासाने तो आपल्या संपूर्ण पितरांच्या ऋणातून मुक्त झाला. तेव्हापासून भीमद्वादशी या नावाने ती जगात प्रसिद्ध झाली. ही तिथी मनुष्याची पुण्यवृद्धी करणारी आहे. नक्षत्राशिवाय सुद्धा ही तिथी ब्रह्महत्येसारख्या महान पापाची मुक्ती करणारी आहे. दुष्कर्मी अन्यायी राजामुळे देशाचा जसा नाश होतो त्याप्रमाणे महान पापांचा नाश ही तिथी करते. कुपुत्र जसा कुळाचा नाश करणारा ठरतो किंवा कुभार्या पतीचा नाश करते त्याचप्रमाणे ही तिथी पापांचा नाश करते. ज्ञानामुळे विद्येचा आणि निष्काम आळशीपणामुळे फळांचा नाश होतो त्याप्रमाणे ही तिथी पापांचा नाश करते असं सांगितलं आहे. गंगा यमुनेच्या पवित्र तीर्थापेक्षा सुद्धा या तिथीचं पुण्य अधिक महान आहे. एवढंच नव्हे तर जप, दान आणि धर्म देखील या व्रताची बरोबरी करू शकत नाहीत. विधीपूर्वक पूजा करून रात्री जागरण करावं, देवांचं महात्म्य सांगणाऱ्या पुराणांचं श्रवण करावं, प्रातःकाळी श्रेष्ठ विप्रांना दान द्यावं, दुसऱ्या दिवशी व्रत करणाऱ्याने पारण करावं. अशा प्रकारे पुण्यमयी एकादशीचा उपवास केला तर मनुष्य जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो आणि त्याच्या सर्व कामना यशस्वी होतात. गरुड पुराणामध्ये आता त्रिविध व्रतांचं कथन सांगितलं आहे. श्री ब्रह्मदेव व्यासांना म्हणतात, ज्या व्रतांमुळे भगवान सर्व काही देतात त्या व्रतांविषयी मी आता सांगतो. वेदशास्त्रात या व्रताला एक कठीण तप म्हटलं गेलं आहे. हे व्रत संपूर्ण एक वर्षाचं असून त्याचे यमादी काही विशेष नियम आहेत. या व्रतांमध्ये दिवसातून रोज 3 वेळा स्नानसंध्या करावी, रात्री भूमीवर शयन करावं, संपूर्ण इंद्रियांवर ताबा मिळवावा, जलपान किंवा तांबूल सेवन केलं तर हा उपवास मोडला जातो, नक्षत्र दर्शनाने नक्त प्रकारचा उपवास होतो, रात्री एकाच वेळेस भोजन करावं, तेजोसी या मंत्राचा जप करावा, एकादशीयुक्त द्वादशी आणि चतुर्दशीयुक्त पौर्णिमा तसंच प्रतिपदायुक्त अमावास्या या 3 तिथींचे दिवस महान फल देणारे आहेत.

ही व्रतांची माहिती सांगतो. हे व्रत शिखी व्रत या नावाने सर्वश्रुत आहे. हे व्रत केल्याने वैश्वानर पद प्राप्त होतं. प्रतिपदेला एक वेळ उपवास करावा आणि व्रत समाप्तीनंतर कपिला गायीचं दान करावं. चैत्रादी महिन्यात यथासांग विद्वानांची पूजा करावी. गंधाक्षता आणि फुलं यांनी पूजा केली आणि दान दिलं, तसंच होम हवन करून देवांचं पूजन केलं तर मनुष्य सर्व कामना प्राप्त करतो. या व्रताची समाप्ती 2 वर्षांनंतर होते. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीची पूजा करावी. असं केल्याने मनुष्य विद्या, धन, कीर्ती, आयुष्य, पुत्रलाभ इत्यादींची प्राप्ती करतो. जप, जाप्य, होम, हवन तथा स्मरण नित्य करणारा मनुष्य कुठलंही संकट आड न येता स्वर्ग प्राप्ती करू शकतो. शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी पूजन झाल्यावर लाडू अथवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गं गणपतये नमहा या मंत्राचा जप करावा. सर्व देवांमध्ये विनायक महादेव मानला जातो आणि त्याला 10 नावांनी संबोधलं आहे. ती नावं अशी: एकदंत, वक्रतुंड, त्र्यंबक, नीलग्रीव, लंबोदर, विकट, विघ्नराजक, धूम्रवर्ण, भालचंद्र आणि विनायक. श्रावण शुक्ल पक्षातील पंचमीला नागपूजा करावी. घराच्या दोन्ही बाजूला नागाचं चित्र काढावं आणि यथासांग तशीच मनपूर्वक नागपूजा करावी. खीर, तूप यांचा नैवेद्य अर्पण करावा. सारे नाग अभयहस्त असणारे असतात. नागांनी दंश केलेल्यांचा उद्धार करणारी ही पंचमी असते. त्यामुळे ह्या पंचमीच्या व्रताची अतिशय महती आहे. यानंतर सप्तमी इत्यादी व्रतांची माहिती गरुड पुराणात आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, भाद्रपद महिन्यात स्वामी कार्तिकेयांचं पूजन करावं. सप्तमीला उत्तमोत्तम भोजन ब्राह्मणांना जेवू घालावं आणि रवीची देखील पूजा करावी. अष्टमीला याचं पारण करावं. मारीचे पेय प्राशन करावं म्हणजे स्वर्ग प्राप्ती होते. याला मरीचे सप्तमी असं म्हणतात. सप्तमी तिथीला निश्चित वेळेला स्नान करून भगवान दिवाकराची पूजा करावी. यानंतर भगवान मार्तंड माझ्यावर प्रसन्न होवोत अशी प्रार्थना करून विद्वानांना यथाशक्ती दान द्यावं. त्या दिवशी खजूर अथवा नारळ खाऊन राहावं. हात जोडून प्रार्थना करावी की माझी सर्व कार्य सर्व बाजूंनी पूर्ण होऊ देत. याला सप्तमी व्रत असं म्हणतात. सप्तमीला देवाची यथासांग पूजा करावी. विद्वानांना खिरीचं भोजन द्यावं आणि दक्षिणा द्यावी. त्यानंतर आपण स्वतः खिरीचं भोजन करावं. खाणं, चाटणं, चोखणं या गोष्टी वर्ज्य कराव्यात, म्हणजे अनोदन करावं. म्हणूनच याला अनोदन सप्तमी असं म्हणतात. जो मनुष्य विजय प्राप्त करू इच्छितो त्याने वायूचं अशन करून विजय सप्तमी व्रत करावं आणि रुईचं भक्षण करावं. हरिओम.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण आता संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे दादा सबनीस यांचं आणि स्वर आहे मुग्धा बापट आणि सहकारी यांचा.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातले श्लोक आपण पाहतो आहोत. हा 83वा श्लोक आहे. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. यातही पुन्हा महादेव शंकरांचं आलेलं आहे वर्णन. जेणे जाळीला काम, काम म्हणजे मदनाला जाळलं, तो इतिहास आहे सगळा, पुराण आहे त्याच्यामध्ये, की आदिनाथ शंकरांनी त्याचा तपोभंग करण्यासाठी मदनाला, पण तपोभंग शंकराचा झालाच नाही, पण जो झाला त्याचा परिणाम मात्र तो काम नष्ट झाला. त्या मदनाला शंकरांनी जाळलं एवढं सामर्थ्य आहे. म्हणून ते म्हटलंय, जेणे जाळीला काम, ज्याने मदनालाही जाळलं, तो शंकर राम ध्यातो, तो रामाचं ध्यान करतो. रामाचं मोठेपण सांगण्यासाठी पहिल्यांदा शंकराचं मोठेपण सांगितलं, की असा मोठा असलेला शंकर देखील रामाचं ध्यान करतो. म्हणजे राम किती मोठा असला पाहिजे हे आपल्याला समजावं. म्हणून ते म्हणताय, जेणे जाळीला काम तो राम ध्यातो. आणखी काय करतात? उमेसी अति आदरे गुण गातो. आणि प्रत्यक्ष पार्वतीला, उमा म्हणजे पार्वती त्यांची पत्नी, आता पत्नीबरोबर मनुष्य दुसऱ्या काय काय गोष्टी बोलेल तसं नाही, जे चित्तात आहे तेच बाहेर पडत असतं. तर रामच चित्तात धरलेला असल्यामुळे पार्वतीशी बोलताना देखील महादेव अत्यंत आदरपूर्वक रामाचेच गुण गात आहेत. त्यांना डोळ्यात दुसरं दिसतच नाही काही. रामाचं मोठेपण, त्याचं सामर्थ्य, त्याने केलेला पराक्रम, त्यांनी केलेला दुष्टांचा नाश, त्याचं एक पत्नीव्रत, एक वाणीव्रत, एक वचनी, सगळे जे त्याचे गुण आहेत त्या गुणांचं वर्णन तो पार्वतीच्या जवळ करतो आहे. एखाद्याच्या गुणाचं वर्णन मनुष्य का करतो, का करायला पाहिजे? ते गुण आपल्यामध्ये यावेत म्हणून. एखाद्याचं दोषाचं वर्णन आपण करत राहिलो तर ते दोषच आपल्या अंगात येऊन चिकटतात. म्हणून संत देखील सांगतात, इतरांचे दोष पाहू नका, त्यांचे गुण पहा, त्या गुणांचं वर्णन करा, म्हणजे ते हळूहळू ते गुण आपल्यामध्ये येण्याची शक्यता आहे. दोष म्हणजे कचरापेटी, सगळ्याकडचा कचरा गोळा करायचा, ती कचरापेटी होते. आणि सगळ्यांची गुणपुष्प जर आपण गोळा करत राहिलो तर त्या फुलाची एक सुवासिक फुलांची परडी होते, की जे गुण आपण देवाला वाहू शकू आणि देवाची प्रसन्नता प्राप्त करून घेऊ शकू. म्हण महादेवसुद्धा उमेला त्यांच्या गुणाचं वर्णन करून सांगतायत. आता पुढचा जो चरण आहे तोही शंकरांच्याबद्दल, महादेवांच्याबद्दलच म्हटलेला आहे. बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे. आता म्हणतात आदिनाथ कसे आहेत, तर त्यांच्याजवळ नुसतं नाही, बहु, बहु म्हणजे पुष्कळ, जे मोजता येत नाही असं, अपरिमित ज्ञान, ज्ञानी आहेत ते. अत्यंत वैराग्यशील आहे, स्मशानात वास आहे त्यांचा, भरजरी कपडे दागिने नाही आहेत अंगावर, भस्मचर्चा केलेली आहे, थंडी वाऱ्यामध्ये बर्फाच्छादित शिखरामध्ये ध्यानस्थ बसलेले आहेत. केव्हाही पहा महादेवांचं चित्र बघायचं असलं ध्यानस्थ बसलेले आहेत. असे महान तपस्वी, ज्ञानी, वैराग्यशील आणि सामर्थ्य आहे. हे सगळं आहे पण त्याच्या जोडीनं सामर्थ्य आहे. जे म्हणू ते करण्याजोगे आहेत. म्हणूनच मागच्या आयतात त्यांनी सांगितलं, मदलाला ज्यांनी जाळलं. किंवा आपल्याकडे सुद्धा असं म्हटलेलं आहे की ब्रह्मदेव विश्व निर्माण करतो, विष्णू त्याचे पालन करतात आणि महादेव त्याचा नाश करतात. कुठली गोष्ट करायला सामर्थ्य पाहिजे, ते सामर्थ्य ज्यांच्याजवळ आहे, असे ज्ञान वैराग्य सामर्थ्य संपन्न वैराग्यशील असे जे महात्मे आहेत, महादेव आहेत, असे आहेत तरी परी अंतरी नाम विश्वास तेथे. हे सगळं जरी आहे तरी देखील ते आपल्या अंतरामध्ये रामनामावर विश्वास ठेवून राहिलेले आहेत. जे बाहेर त्यांची कृती जी आहे ती अंतरात राम जो आहे त्याच्या अधिष्ठानावर सगळं होत आहे. अंतरात राम जर स्थिर केला तर ती बाहेरच्या सगळ्या कृती या रामाला अभिप्रेत असल्याप्रमाणे होणार. आणि अंतरात जर राम स्थित नसेल तर मग काही अधवा तद्वा भविष्यती कसंही वागतायत, कुठेही जातायत, काहीही करतायत. आणि राम जर आत असेल तर प्रत्येक गोष्ट करताना विवेक जागा असतो. हे करायचं का नाही करायचं, हे बरोबर आहे का चूक आहे. म्हणून ज्याच्या अंतरामध्ये नारायण राम स्थिर झालेले आहेत त्याचं प्रत्येक वर्तन हे परमेश्वराला अभिप्रेत असलेलंच होत असतं. त्यामुळे अशा पुरुषाचा आदर्श समोर ठेवून इतरांनी त्याप्रमाणे आपलं वर्तन करावं तर आपलंही वर्तन त्याप्रमाणे होऊ शकतं. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवा मित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोते हो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ नंदा अण्णासाहेब रोहम पाटील मुक्काम पोस्ट अंबेजोगाई बीड, श्री प्रकाश भास्करवार नागपूर. हे सर्व बंधू आणि भगिनी भक्तीसुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवा मित्रकरता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.
2: एक

श्रोतेहो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्ती

0: सुद्धा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्ती सुधा वरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा। श्रोते हो, शाहीर गंगू हैबती यांची गीतरचना ऐकूया। संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग गुजरी तोडी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग गुजरी तोडी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

शक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00। भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: श्रोतेहो, आता ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत. गीत आणि संगीत अरुण सराफ.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया संत सावतामाळी यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राजेश दातार यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची पदरचना। संगीत आणि स्वर आहे किशोरी आमोणकर यांचा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ति सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ति सुधा। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवामित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, भाद्रपद कृष्ण नवमी, अर्थात 4 ऑक्टोबर 2026.

आजचं नक्षत्र आहे पुनर्वसू नक्षत्र। आज अविधवा नवमी आहे। आज नवमी महालय आहे। पुणे इथल्या श्री कालगावकर बुवांची आज पुण्यतिथी आहे। कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे इथल्या श्री राम मारुती महाराजांची आज पुण्यतिथी आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन। धनसंचयाविषयी एक अत्यंत उत्तम श्लोक आहे, अन्यायोपार्जितं द्रव्यं दशवर्षाणि तिष्ठति प्राप्ते चैकादशे वर्षे समूलं तद्विनश्यति। याचा अर्थ असा, अन्यायाच्या मार्गाने मिळवलेलं धनद्रव्य 10 वर्षांपर्यंत स्थिर राहतं आणि 11वं वर्ष सुरू होता क्षणीच संपूर्णपणे मुळासहित नष्ट होतं। सन्मार्गाने कमाई केली असता धन कमी प्रमाणात मिळेल असा काही नियम नाही। जितकं धन आपल्या नशिबात आहे तितकं तर आपल्याला मिळणारच, ते कोणत्या प्रकारे प्राप्त होईल याचा आपल्याला मुळीच पत्ता लागणार नाही। परंतु सन्मार्गाने येणारं धन नक्कीच मिळेल, नक्कीच मिळेल। अशी कित्येक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की जे लोक धनाचा त्याग करतात त्यांना देखील धनप्राप्ती होते। तात्पर्य असं आहे की ज्याप्रमाणे तोटा, रोगराई, दुःख इत्यादीची इच्छा न करता देखील किंवा त्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता देखील ते आपोआपच प्राप्त होतात, त्याप्रमाणे जे धन आणि सुख आपल्या नशिबात आहे त्याची इच्छा अथवा प्रयत्न न करता देखील ते आपल्याला प्राप्त होणारच। सुखमैंद्रियकं राजन् स्वर्गे नरक एवच देहिनाम यद यथा दुःखं तस्मान् नेच्छेत् तद्बुधः। याचा अर्थ, हे राजा, प्राण्यांना ज्याप्रमाणे इच्छा न करता देखील प्रारब्धानुरूप दुःख प्राप्त होत असतात त्याप्रमाणे इंद्रियजन्य सुख स्वर्गामध्ये आणि नरकामध्ये देखील प्राप्त होत असतात। म्हणून बुद्धिवान मनुष्याने कधीही त्या इंद्रियजन्य सुखांची इच्छा धरू

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

हाच कथाभाग पुढे नेताना राजा बली आहे आणि बलिराजानी आपल्या ठिकाणी असं ठरवलं की आपण काही यज्ञयाग करावेत आणि यज्ञयाग करताना त्या यज्ञयागामध्ये काही ना काहीतरी हेतू धरून यज्ञयाग केले जातात. यज्ञाच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की स्वर्ग कामो यजेत, स्वर्गाच्या प्राप्तीकरता यज्ञयागादींचा अवलंब केला जातो. पण आता राजा बलीला स्वर्गाच्या प्राप्तीचं काय विशेष होतं? त्यांनी स्वर्गाचं राज्य मिळवलं होतं, त्रिभुवनाचं राज्य मिळवलं होतं, वैभव त्याच्या पायाशी लोळण घेत होतं आणि तो स्वतः प्रल्हादापासून जी परंपरा त्याच्यापर्यंत येऊन पोचली त्याचा नातू असल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये विष्णूच्या विषयी विलक्षण श्रद्धाभाव होता आणि म्हणून त्याची अशी इच्छा होती की जो यज्ञयाग करायचा तो याग हा विष्णू प्रित्यर्थ विष्णूला अर्पण करण्याकरता आणि विष्णूच्या दर्शनाकरता त्याच्या कृपाशीर्वादाकरताच आपल्याला याग करायचा आहे. आता या यागामध्ये भगवान विष्णूंनी प्रकट व्हावं असं वाटलं. आता जसं आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कश्यपांच्या घरी भगवंतांनी जो अवतार घेतला तो वामन रूपामध्ये घेतला, बटू रूपामध्ये घेतला, ब्रह्मचारी रूपामध्ये घेतला आणि असं वर्णन केलेलं आहे की जन्माला आले तेच मुळे एका हातामध्ये शंख आहे, दुसऱ्या हातामध्ये चक्र आहे, तिसऱ्या हातामध्ये अमृताचा कुंभ आहे आणि चौथ्या हातामध्ये दधी ओदन म्हणजे दहीभात आहे. असं दहीभात याचा अर्थ अन्न आहे, दह्यासहित अन्न आहे. अशा रूपामध्ये भगवंतांनी जन्म घेतला आणि त्यांना बघितल्यानंतर अदितीला अतिशय आनंद झाला. तिने भगवंताची खूप स्तुती केली आणि तिने सांगितलं, हे भगवंता, माझ्याकरता वामनरूप धारण केलंस तू आणि तू असा अमित पराक्रमी परमात्मा माझ्या ठिकाणी जन्माला आला, तसंच जे माझ्यावर तू उपकार केलेस, या देवपुत्रांच्यावरती जे उपकार केलेस, ज्याकरता म्हणून तू जन्म घ्यावास, खरं म्हणजे हे तुला कष्टवणं आहे, तरीसुद्धा ते तू कष्ट त्या देवपुत्रांच्याकरता म्हणजेच देवतांच्याकरता केलेले आहेस. आणि ह्या सगळ्या स्तुतीनंतर भगवान प्रसन्न झाले आणि इकडे राजा बलीच्या ठिकाणी त्यांनी आपले गुरु शुक्राचार्य आणि अन्य मुनिवर यांच्या सह्याने हा जो यज्ञ संपन्न केला, मी आपल्याला म्हटलं तसं की जो विष्णूच्या प्रीत्यर्थ आहे आणि लक्ष्मीसहित भगवान विष्णूंना त्यांनी आपल्या यज्ञामध्ये आमंत्रण केलं, म्हणजे यज्ञाच्या वेळी त्यांना आवाहन केलं की ज्या देवतांना आवाहन केलं जातं त्याच्यामध्ये विष्णुदेवतेला लक्ष्मीच्या सहित आवाहन केलं. आता या यज्ञाकरता म्हणून वामनांनी म्हणजे बटू वामनांनी आपल्या मातापित्यांची आज्ञा घेऊन तेही या यज्ञाला येऊन उपस्थित झाले. आता इथे यज्ञाचा हवीरभाग स्वीकारण्यासाठी बटू वामनी येत आहेत हे बघून त्या महर्षीगणांना त्यांनी त्यांच्या अधिकाराने ओळखलं की हे साक्षात भगवान विष्णू आहेत आणि ते वामन अवतार धारण करून या बलीच्या यज्ञामध्ये तो प्रसाद स्वीकारण्याकरता येत आहेत. त्यांचं स्वागत केलं आणि दैत्यगुरु जे शुक्राचार्य आहेत त्यांनी मात्र एकांतात बलीला असं सांगितलं की हे दैत्यराजा, तुझ्या राजलक्ष्मीचं अपहरण करण्याकरता म्हणून भगवान विष्णू हे वामन रूप घेऊन इथे आलेले आहेत, त्यामुळे हे असुरेश्वरा तू त्यांना काहीही देऊ नकोस, कारण तू स्वतः विद्वान आहेस, पण यावेळी मात्र तू माझं ऐक. त्याचं कारण आहे, आपली बुद्धी सगळ्या वेळी आपल्याला सुख देतेच असं नाही, परंतु आपले जे गुरु असतात ते नेहमीच आपल्या कल्याणाचा विचार करतात आणि त्यामुळे तुझ्या कल्याणाच्या विचाराने मी तुला सांगतो की काहीही जरी वामनांनी तुला मागितलं, भगवान विष्णूंनी तुला मागितलं, तरी त्यांना तू काही देऊ नकोस. आणि दुसऱ्याची बुद्धी विनाशकारक असते, तुला दुसरे काही सल्ला देतील त्या कोणाचाही सल्ला ऐकू नकोस. तू जर वामनांच्या बळी पडशील तर तू तुझा आत्मनाश करून घेशील. बली म्हणाला, हे गुरुदेवा, आपण या प्रकारे धर्माच्या विरुद्ध बोलू नका आणि मला वागण्याला प्रवृत्त पण करू नका. त्याचं कारण आहे की जर माझ्या यज्ञामध्ये येऊन माझं दान जर साक्षात भगवान विष्णू स्वीकारत असतील तर याच्यापेक्षा आणखीन यज्ञाचं फल ते काय? कारण ज्यांच्या आवाहनाकरता म्हणून हा यज्ञ मी आरंभलेला आहे, ज्यांनी या यज्ञामध्ये यावं म्हणून लक्ष्मीसहित ज्यांना मी आमंत्रण केलेलं आहे, त्या भगवंतांनी इथे येऊन जर माझा हा दानभाग स्वीकारला तर ह्याच्यापेक्षा अधिक प्रसन्नता काय? म्हणाले.
आणि भगवान विष्णू माझ्या यज्ञावरती प्रसन्न झाले आहेत हाच त्याचा भावार्थ होतो. आणि म्हणून म्हणाले, भगवंताच्या ठिकाणी भक्तिभावानी मला जे द्यायचं आहे ते मी त्या ठिकाणी अर्पण करीन, ते जे मागतील ते मी त्यांना देईन, आणि त्या वस्तूचं पूजन जे काही मी देईन ते होणं किंवा त्या वस्तूच्या पूजनाचं भाग्य हे विष्णूंनी स्वीकारण्यातच आहे. म्हणजे त्यांनी दान काहीही मागावं किंवा मी त्यांना काहीही द्यावं ते सगळं कृतार्थ होणार आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी ते दान देण्याची इच्छा आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मनातला भाव प्रकट केला आहे. हरिर्हरती पापानी दुष्टचित्तैरपी स्मृतः अनिच्छयापी संस्पृष्टो दहत्येव हि पावकः जिह्वाग्रे वसते यस्य हरिरित्यक्षरद्वयं स विष्णुलोकम आपनोती पुनरावृत्तीर दुर्लभः. त्यांनी असं म्हटलं की हे परमगती वासुदेवच आहे, हरी हे नाव जे आहे ते पापाचं हरण करणारं आहे. नुसत्या सामान्य त्या नामस्मरणाने नव्हे, म्हणाले दूषित चित्त असलेल्या मनुष्यानी दुष्टपुरुषांनी सुद्धा विष्णूच्या हरी ह्या नामाचा जर उच्चार केला तर म्हणाले त्याला त्याचं पाप विष्णू हरण करतात आणि त्याला परमगतीप्रत नेऊन पोचवतात. म्हणाले जसं आता दृष्टांत जरा वेगळा दिला की दुष्टपुरुषाला ईश्वराचं नाव घेण्याची इच्छा होत नाही, पण दुष्टपुरुषाच्या मुखामध्ये सुद्धा भगवंताचं जर नाव आलं त्याकरता दृष्टांत काय दिला, म्हणाले जसं अग्नीला आपण जर हात लावला स्पर्श केला तर चटका बसल्याशिवाय राहतो का, तसं दुष्टाला भगवंताचं नाव जरी आवडत नसलं तरीसुद्धा त्याच्या मुखातून हरिहरी हे नाव बाहेर पडलं तर म्हणाले त्याचा लाभ झाल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ असा की कार्यकारण भाव आहे, परिणाम अनुभवाला येणारच आहे. भगवंताचं नाव इच्छेनी अनिच्छेनी जरी घेतलं तरीसुद्धा त्याचा लाभ त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून म्हणाले ज्याच्या जिभेच्या अग्रभागावरती हरी ही दोन अक्षरं वास करतात त्याला म्हणाले पुन्हा ह्या जगात येणं पुनरपि संस्कृती येणे नाही, पुन्हा ह्या जगामध्ये येण्याची काही आवश्यकता नाही, जन्ममरणाचा फेरा त्याचा चुकतो. अशा प्रकारे वर्णन करून पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की भगवंताची कृपा झाली तर त्याला वैकुंठ लोक मिळतो. म्हणाले यामध्ये भगवान विष्णूंना भक्तिपूर्वक आहुती जर यज्ञामध्ये दिल्या तर भगवान प्रसन्न होतो, आणि भगवान प्रसन्न व्हावेत याकरताच जर अनुष्ठान केलेलं आहे आणि भगवानच जर इथे येत असतील तर त्यांनी जे मागितलं ते देण्यात शुक्राचार्यांना ते म्हणतात गुरु महाराज माझ्या मनामध्ये काही संदेह नाही, ते जे मागतील ते मी देईन. अशा प्रकारे दैत्यराज बली बोलत आहेत तोपर्यंत वामनांचं आगमन झालेलं आहे. त्या होमयुक्त प्रज्वलित अशा अग्नीमध्ये ते स्वतः बलिराज बसलेले आहेत, वामन त्याच्यासमोर येऊन उभे राहिलेले आहेत. आधीच तेजस्वी असलेलं भगवान वामनांचं जे रूप आहे ते विलक्षण तेजस्वी त्या ठिकाणी दिसतंय, जणू काही कोटी सूर्यांचं तेज त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे अशी ती वामनांची बटुमूर्ती जेव्हा त्या यज्ञमंडपामध्ये सगळ्यांनी पाहिली आणि बलीनी पाहिली त्यावेळी त्याला परम आनंद झाला. तो हर्षानी आपल्या स्थानावरून उठून उभा राहिला, त्यांनी हात जोडले, त्यांचं स्वागत केलं, त्यांना अर्घ्य पाद्य दिलं, पहिल्यांदा बसण्याकरता आसन दिलं, अर्घ्य दिले, आणि त्यानंतर आपल्या कुटुंबियांना बोलावून घेतलं. त्या सर्व कुटुंबियांच्या सहित बलीनी वामनांना नमस्कार केला आणि त्यानंतर त्यांनी बलीच्या शरीरावरती आनंदाने रोमांच उभे राहिले आणि त्यांनी विचारलं आपल्याला काय पाहिजे, आज माझा जन्म सफल झाला, मी आज खरोखर कृतार्थ झालो, आज आपण माझ्या इथे आलात, हा एक दुर्लभ योगायोग अमृताचा वर्षाव माझ्यावरती घडला आणि आपल्या शुभ आगमनामुळे ह्या उत्सवाला ह्या यज्ञमंडपाला या माझ्या कार्याला शोभा आलेली आहे, सगळे ऋषी कृतार्थ झालेले आहेत. म्हणाले त्या सगळ्या ऋषींची तपस्या आज सफल झाली, माझं जीवन कृतार्थ झालं, मी कृतार्थ आहे, निसंशय कृतार्थ आहे, कृतार्थ आहे, असा बलींनी त्रिवार भगवंतांच्या समोर आपल्या अंतःकरणातला भाव प्रकट केला आणि पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा भूयो भूयो नमाम्यहम पुन्हा पुन्हा भगवंता बली महाराजा भगवंता तुम्हाला नमस्कार करतो नमस्कार करतो. त्याला त्याच्या भावना काही पुरत्या व्यक्त करता येईना, तो पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागला, त्यांच्या नामाचा जय जयकार करू लागला. आता या संदर्भामध्ये एक गोष्ट अशी आहे की मी आपल्याला नमस्कार करतो, माझं जीवन कृतार्थ झालं, आपला मी जय जयकार करतो, आपल्याला मी नमस्कार करतो, हे असं पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा का म्हटलं जातं?
आपण सुद्धा भगवंताची उपासना करतो, एखादा ग्रंथ वाचतो, एखादी पोथी वाचतो, एखादं स्तोत्र वाचतो, एखादी प्रार्थना म्हणतो, नामस्मरण करतो, जप करतो, एखाद्या स्तोत्राचं सुद्धा पुन्हा पुन्हा अनुष्ठान करून त्याचं 11 वेळा म्हटलं, 21 वेळा म्हटलं, 108 वेळा म्हटलं, विष्णू सहस्रनामासारखं सहस्रनाम आहे, अथर्वशीर्ष आहे, 21 वेळा पाठ केले, मारुती स्तोत्र आहे, 11 वेळा पाठ केले, विष्णू सहस्रनाम आहे, 12 वेळा पाठ केले, हे कितीही केलं तरीसुद्धा भाव असा आहे भक्तीमधला आणि ह्या उपासनेमधला की हे कितीही केलं तरी कमीच आहे. म्हणजे जे मी केलं आता इथे संपलं का, किंवा हे मी आता संपवायचं का, हे मला वेळेची मर्यादा म्हणून संपवलं पाहिजे. कारण दिवस आहे आणि मनुष्याचं जीवन हे व्यवहाराशी पण निगडीत आहे. तर त्यांनी हे संपवताना किंवा आपण जे अनुष्ठान, आपण जी उपासना जी काही केली, त्या उपासनेचा समारोप करताना आता काय ईश्वराबद्दल म्हणावं आणि कशाने त्याचा समारोप करावा याच्याकरता आपल्याकडे जय जयकार केलेला आहे. तो जय जयकार हे त्याचं महात्म्य आहे. जे ईश्वराच्या नावाचा आपण आता सुरुवातीला प्रार्थना म्हटली, कशाकरता प्रार्थना म्हणतो, आवाहन आहे की नारदांचं या ठिकाणी पुराण सांगायचं आहे. नारदांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांची स्तुती केली पाहिजे. ज्याच्याकरता पुराण आहे त्यांची स्तुती केली पाहिजे. ज्यांनी हे पुराण सांगितलं त्यांचं स्मरण आणि स्तुती केली पाहिजे. हे सगळं केल्यानंतर झालं, आणखीन करू शकतो का, कितीही करू शकतो. ज्या सूतांनी ही पुराणं सांगितली त्या सूतांची स्तुती जन्मभर करत राहिलो तरी संपणार नाही. कारण एक एक पुराण 55,000 श्लोक, 18,000 श्लोक, 25,000 श्लोक एवढी मोठमोठी पुराणं आहेत. त्याचा महिमा गाणार किती आणि कसा, भगवंताचा महिमा गाणार किती आणि कसा. म्हणून आपल्या मर्यादा जाणून घेऊन भगवंता शेवटी तुझी स्तुती करता आली तेवढी केली, पण आता थांबतो आहे तेव्हा तुझा महिमा या जगामध्ये किंवा तुझ्या नामाचा, तुझ्या पराक्रमाचा जो डिंडीम आहे, जो जयघोष आहे, तो सगळ्या वातावरणामध्ये भरून राहो. म्हणून कशाच्याही शेवटी आपण जय जयकार करतो आणि म्हणून भगवंताचा जय जयकार करून ते समाप्त केलं जातं. तसं त्याला बलिराजाला काय भगवंताची स्तुती करावी सुधरेना, तो पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा म्हणू लागला, मी नमस्कार करतो, मी नमस्कार करतो, मी कृतार्थ झालो, मी कृतार्थ झालो, माझं घरदार कृतार्थ झालं, माझं राज्य कृतार्थ झालं, माझा सगळा प्रजाजन सुखी झाला, सगळे ऋषीमुनी कृतार्थ झाले, त्यांचं तप कृतार्थ झालं, हे सगळं म्हणून शेवटी त्या यज्ञशालेमध्ये बलीला काही थांबायचं समजेना. शेवटी वामनाने हसून बलीला सांगितलं, वामना, वामन म्हणतात की बली, की अरे ऐक, आता मी तुला सांगतो, हे राजा, तू जी काही माझी सारखी स्तुती करतो आहेस त्यामध्ये माझी एकच अपेक्षा आहे तुझ्याकडून, आणि ती म्हणजे असं की मला तपाचरण करायचं आहे, आणि तपाचरणाकरता मला फार भूमी नको आहे, मला माझ्या 3 पावलांची भूमी पाहिजे, तेवढ्याच भूमीमध्ये मी तपाचरण करणार आहे, तर तेवढी भूमीचं मला दान दे. आता भूमिदानाचं महात्म्य म्हणाले पुष्कळ आहे. भूमिदान करणारा मनुष्य निश्चयाने मोक्षाला जातो, आणि ज्यानं अग्नीची स्थापना केली आहे म्हणजे तू यज्ञ करायला उभा राहिलेला आहेस. आणि हा मी असा श्रोत्रिय ब्राह्मण आहे, अशा सामान्य यज्ञामध्ये सुद्धा जो यज्ञ करण्याला प्रवृत्त होतो आणि एखादा श्रोत्रिय ब्राह्मण जर चांगला सच्छील त्या यज्ञामध्ये आला तर त्या ब्राह्मणाला भूमिदान देऊन तो यज्ञाचा यजमान आहे, तो आपलं जीवन कृतार्थ करून घेतो. कारण काय द्यावं, तर भूमीचं दान द्यावं. या त्रिलोकामध्ये भूमिदानासारखं दान नाही आहे, त्यामुळे ते दान जरूर द्यावं. आणि म्हणून हे दैत्यराजा म्हणाले, ज्या ब्राह्मणाला जीविका म्हणजे उपजीविकेचं साधन नाही त्या ब्राह्मणाला तर जरूर भूमिदान करावं. म्हणाले, त्याच्या पुण्याचं फल तुला सांगतो की जर मनुष्यानी 100 वर्ष जरी यज्ञ करीत दुसऱ्याला दान देत राहिला तरीसुद्धा जे फल मिळणार नाही ते एका उपजीविका रहित असलेल्या सामान्य दरिद्री ब्राह्मणाला जर भूमिदान दिलं तर त्यांनी ते प्राप्त होतं. म्हणाले, भूमी कशी द्यावी, जिच्यामध्ये ऊस आहे, गहू आहे, तांदूळ आहे, सुपारी आहे, यांचे वृक्ष आहेत, आणि त्याचबरोबर ती भूमी उपजाऊ आहे, चांगली भूमी आहे, खडकाळ आहे, जरा मुरमाड आहे, अशी भूमी नाही, चांगली उपजाऊ भूमी द्यावी. आणि म्हणाले, अशा जीविकाहीन दरिद्री कुटुंबी असलेल्या
कुटुंब असणाऱ्या म्हणजे गृहस्थाश्रमी ब्राह्मणाला जर तू थोडीशी जरी भूमिदान तुझ्याकडून झालं किंवा कुणाहीकडून झालं, कुणीही केलं, तरी तो कृतार्थ होतो आणि म्हणाले तो मनुष्य विष्णूचं सायुज्य प्राप्त करून घेतो. त्यामुळे भूमिदान हे मोठं दान आहे, तर मी जास्त मागत नाही हे दैत्यराजा, तू मला तीनच पावलांची भूमी दान म्हणून दे, तिथे राहून मी तपश्चर्या करीन. भगवंतांचं हे बोलणं ऐकलं बलीला खूप आनंद झाला. तोणाला आपण काहीही मागितलं असतं तरी मी आपल्याला दिलं असतं, आपण तर मला तीनच पावलांची भूमी मागत आहात म्हणाले. त्यांनी त्या ब्रह्मचारी वामनांना सांगितलं आपल्या हातावरती मी ते दान सोडतो. आणि त्यांनी हातामध्ये दान सोडण्याकरता तो जो चांदीचा कलश आहे, सोन्याचा कलश असेल, काय रत्न जडीत असेल, आता त्या वैभवाला काय कमी आहे, अशा सुंदर त्या कलशाला आपल्याला माहिती आहे त्याला झारीसारखं पुढे त्याच्या ज्याच्यातनं जल बाहेर यावं, असं त्या कलशाला असणारं पुढचं ती जलधारा बाहेर येण्याकरताची जी जागा आहे त्यांनी त्याप्रमाणे ते वाकवलं. आणि त्यांच्या हातावरती दान देण्याकरता पाहिलं पाणी पडे ना, बलीला कळलं नाही की हे आतमध्ये असलेलं जल बाहेर पडत का नाही आहे. भगवंतांनी जाणलं, भगवंतांनी तिथेच असलेला जो दर्भ आहे, कुश आहे, त्याचं जे टोकदार पात आहे ते घेतलं आणि त्या कलशाच्या त्या समोर असलेल्या त्या दांडीच्या मधून ते आत घातलं आणि त्या ठिकाणी तिथे तो भाग पोखरला आणि ती जागा मोकळी केली आणि तो दर्भ बाहेर ठेवला. त्या ठिकाणी शुक्राचार्य धारीत लपून बसलेले होते आणि त्याच्यातून ह्याच्याकडून दान पडू नये, पाणी बाहेर वाहिलं जाऊ नये म्हणून तिथे थांबले होते. त्यांनी आपला डोळा लावला होता तिथे, त्यांचा त्या तो डोळा भगवंतांनी फोडला आणि म्हणून आपल्याकडे आजही म्हण आहे तो झारीतला शुक्राचार्य. म्हणजे ज्याला दान देण्याची इच्छा नाही आहे त्याला झारीतला शुक्राचार्य असं आपल्याकडे म्हणतात. आणि त्यांनी भगवंतांनी त्याचा अडसर दूर केला आणि त्या बलीच्याकडून तीन पावलं भूमी घेण्याकरता पहिलं पाऊल टाकलं आणि पहिल्या पावलानी सबंद पृथ्वी व्याप्त झाली. आणि आता दुसरं पाऊल टाकणार त्यावेळी भगवंतांनी आपलं जे विशाल रूप आहे, व्यापक रूप आहे, यो वै भूम तत् सुखम असं उपनिषदांनी म्हटलंय. भौमा म्हणजे विशाल आहे, जे अमर्याद आहे त्याच्यामध्ये सुख आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे, जे व्यापक आहे त्याच्यात आनंद आहे. भगवंतांनी आपलं व्यापक रूप प्रकट केलं. भगवंत बलीच्या समोर उभे आहेत, जे पृथ्वी तलावर उभे आहेत, पण भगवंत एवढे मोठे झाले की अंतरिक्षाच्या पलीकडे जाऊन दिवी लोकाला म्हणजे स्वर्गलोकाला व्यापून राहिले, स्वर्गलोकापर्यंत ब्रह्मलोकापर्यंत जाऊन पोचले. आता हे भगवंताचं असं तेजस्वी रूप जेव्हा सगळ्यांनी पाहिलं, आता एका पावलामध्ये पृथ्वी घेतली आहे आणि आता दुसरं पाऊल जे टाकायचं आहे ते ह्या व्यापक रूपात टाकायचं आहे. आता हे भगवंताचं हे एवढं विशाल रूप, विश्वरूप, त्या रूपामध्ये त्यांनी आपलं पाऊल टाकलं. आता पृथ्वी वर आहेत ना, तर हा ज्याला आपल्याकडे ब्रह्मांडाचा पृथ्वी गोल आहे, तर हा जो वरचा परिघ आहे त्याला ब्रह्मकटाह असं म्हणतात. तर त्या ब्रह्मकटाहावरती त्यांनी आपलं पाऊल टाकलं. त्या ब्रह्मकटाहावर पाऊल टाकल्या भगवंताचं पाऊल आहे ते त्यांच्या इच्छेने पडलेलं आहे आणि त्यांना जसं टाकायचं आहे त्यांनी तसं टाकलं आहे. त्यांनी त्या ब्रह्मकटाहाला स्पर्श केला आणि आपल्या पायाच्या अंगठ्याचा तिथे जरा दाब पडला आणि त्यांनी ही निर्माण करायची ब्रह्मांड जी आहे ती भोपळ्यासारखी चेंडूसारखी त्या क्षीरसागरामध्ये टाकून दिलेली आहे आणि त्या पाण्यावरती ती हेलकावे घेत आहेत. आता त्याचा तो सगळा इन्क्युबेशन पिरियड आहे, किती काळ त्याच्यामध्ये राहायचं आहे, भगवंताची झोप पुरी होईपर्यंत राहणार आहे. आणि मग भगवंताला जेव्हा वाटेल की आता सृष्टी निर्माण करावी त्यावेळी भगवंत ते एक एक ब्रह्मांड त्याच्यामधून सृष्टी निर्माण करतात. तर ते वरचा जो भाग आहे, म्हणजे आपण कल्पना केली तर तो वरचा जो भाग आहे एखाद्या चेंडूला वरच्या बाजूला भोग पाडावं, तर जसं होतं तसं ह्या ब्रह्मांडाला भोग पडलाय. कारण का, आता वामनांचा पाय तिथे जोरात दाबला गेलेला आहे आणि त्या छिद्रातून ब्रह्मांडामध्ये असलेलं जे जल आहे ते जल आतमध्ये यायला लागलेलं आहे, म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती यायला लागलेलं आहे, ह्या ब्रह्मांडामध्ये यायला लागलेलं आहे. आता भगवान विष्णूंच्या चरणांना धुवून, कारण आता त्यांच्या चरणापासून निघालं आहे आणि ते जल आता ह्या पृथ्वी तलावरती येत आहे, त्यांनी हे पवित्र केली आहे सगळी पृथ्वी. आणि सप्तर्षींनी ज्यांचा निवास मेरू पर्वतापाशी आहे त्या मेरू पर्वताच्या ठिकाणी सुद्धा त्या जलाचा स्पर्श आहे, सर्वदूर स्पर्श आहे.
भगवंताच्या चरणाला स्पर्शलेलं ते जे जल आहे ते ह्या त्रिलोकाला स्पर्शून राहिलंय, कारण भगवंतच त्रिलोकामध्ये आत्ता प्रकट झालेला आहे. आणि वामनांचं हे अद्भुत कर्म पाहिलं आणि त्या ठिकाणी असलेले देव ऋषी मानव त्यांची स्तुती करू लागले आणि म्हणाले आपण साक्षात परमात्मा आहात, हे आपण अद्भुत कर्म केलंय, आपण रूप मात्र बटू वामनाचं घेऊन इथे आलात, पण ज्या विशाल रूपामध्ये आपण इथे प्रकट झालात, म्हणाले आपल्याला काय म्हणावं, हे परेशा, हे परमानंदा, हे परमात्मन, म्हणाले परात्परा विश्वमूर्ती प्रमाणातीता असा असलेला हा जो परमात्मा आहे आपल्याला आम्ही सर्व नमस्कार करतो. आणि मग जसं पुरुष सूक्तामध्ये म्हटलं आहे तसं की आपल्याला हजार मस्तक आहेत, आपल्याला हजार नेत्र आहेत, आपल्याला हजार हात आहेत, आपल्याला हजार पाय आहेत, आपल्याला हजार मुख आहेत. आणि गंमत अशी आहे की हजार मुख म्हणजे असं काही वेगळं रूप आहे का? भगवंताचं सामर्थ्य असं आहे की जिथे पाय आहेत तिथेच हात आहेत, जिथे हात आहेत तिथेच डोळे आहेत, जिथे डोळे आहेत तिथेच कान आहेत, जिथे कान आहेत तिथेच नाक आहे. याचा अर्थ आम्ही ज्या अवयवांची कल्पना करून त्या त्या अवयवांच्याकडनं एक एक ज्ञानाचं ग्रहण करतो, भगवंताला असं ग्रहणच करावं लागत नाही. भगवंताला कोणत्याही स्थानावरून कशाचंही ग्रहण करता येतं आणि म्हणून तो सहस्र शीर्ष सहस्र पाद आहे. म्हणाले तुझं सगळंच वैभव मोठं विलक्षण आहे असं म्हणून ब्रह्मदेवानी आणि इतरांनी केलेली जी स्तुती आहे ती ऐकून भगवान महाविष्णूंनी या स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवतांनासुद्धा मोठा अभिवादन केलं, त्यांना अभय दिलं, त्यांच्याविषयीचा आनंद प्रकट केला, संतोष प्रकट केला. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राजेश दातार यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातले श्लोक आपण पाहतो आहोत. हा 83वा श्लोक आहे. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. यातही पुन्हा महादेव शंकरांचं आलेलं आहे वर्णन. जेणे जाळीला काम, काम म्हणजे मदनाला जाळलं, तो इतिहास आहे, सगळा पुराण आहे त्याच्यामध्ये. की आदिनाथ शंकरांनी त्याचा तपोभंग करण्यासाठी मदनाला, पण तपोभंग शंकराचा झालाच नाही, पण जो झाला त्याचा परिणाम मात्र तो काम नष्ट झाला. त्या मदनाला शंकरांनी जाळलं, एवढं सामर्थ्य आहे. म्हणून ते म्हटलं आहे, जेणे जाळीला काम, ज्याने मदनालाही जाळलं, तो शंकर राम ध्यातो, तो रामाचं ध्यान करतो. रामाचं मोठेपण सांगण्यासाठी पहिल्यांदा शंकराचं मोठेपण सांगितलं, की असा मोठा असलेला शंकर देखील रामाचं ध्यान करतो. म्हणजे राम किती मोठा असला पाहिजे हे आपल्याला समजावं. म्हणून ते म्हणताय, जेणे जाळीला काम तो राम ध्यातो. आणखी काय करतात? उमेसी अति आदरे गुण गातो. आणि प्रत्यक्ष पार्वतीला, उमा म्हणजे पार्वती, त्यांची पत्नी. आता पत्नीबरोबर मनुष्य दुसऱ्या काय काय गोष्टी बोलेल तसं नाही, जे चित्तात आहे तेच बाहेर पडत असतं. तर रामच चित्तात धरलेला असल्यामुळे पार्वतीशी बोलताना देखील महादेव अत्यंत आदरपूर्वक रामाचेच गुण गातायत. त्यांना डोळ्यात दुसरं दिसतच नाही काही. रामाचं मोठेपण, त्याचं सामर्थ्य, त्याने केलेला पराक्रम, त्यांनी केलेला दुष्टांचा नाश, त्याचं एकपत्नीव्रत, एकवाणीव्रत, एकवचनी, सगळे जे त्याचे गुण आहेत त्या गुणांचं वर्णन तो पार्वतीच्या जवळ करतो आहे. एखाद्याच्या गुणाचं वर्णन मनुष्य का करतो, का करायला पाहिजे? ते गुण आपल्यामध्ये यावेत म्हणून. एखाद्याचं दोषाचं वर्णन आपण करत राहिलो तर ते दोषच आपल्या अंगात येऊन चिकटतात. म्हणून संत देखील सांगतात, इतरांचे दोष पाहू नका, त्यांचे गुण पहा, त्या गुणांचं वर्णन करा, म्हणजे ते हळूहळू ते गुण आपल्यामध्ये येण्याची शक्यता आहे. दोष म्हणजे कचरापेटी, सगळ्याकडचा कचरा गोळा करायचा, ती कचरापेटी होते. आणि सगळ्यांची गुणपुष्प जर आपण गोळा करत राहिलो तर त्या फुलाची एक सुवासिक फुलांची परडी होते, की जे गुण आपण देवाला वाहू शकू आणि देवाची प्रसन्नता प्राप्त करून घेऊ शकू. म्हणून महादेवसुद्धा उमेला त्यांच्या गुणाचं वर्णन करून सांगतायत. आता पुढचा जो चरण आहे तोही शंकरांच्याबद्दल, महादेवांच्याबद्दलच म्हटलेला आहे. बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे. आता म्हणतात आदिनाथ कसे आहेत, तर त्यांच्याजवळ नुसतं नाही, बहु, बहु म्हणजे पुष्कळ, जे मोजता येत नाही असं, अपरिमित ज्ञान, ज्ञानी आहेत ते. अत्यंत वैराग्यशील आहे, स्मशानात वास आहे त्यांचा, भरजरी कपडे दागिने नाही आहेत अंगावर, भस्मचर्चा केलेली आहे. थंडी वाऱ्यामध्ये बर्फाच्छादित शिखरामध्ये ध्यानस्थ बसलेले आहेत. केव्हाही पहा, महादेवांचं चित्र बघायचं असलं ध्यानस्थ बसलेले आहेत. असे महान तपस्वी, ज्ञानी, वैराग्यशील आणि सामर्थ्य आहे. हे सगळं आहे, पण त्याच्या जोडीनं सामर्थ्य आहे. जे म्हणू ते करण्याजोगे आहेत. म्हणूनच मागच्या आयत्यात त्यांनी सांगितलं, मदलाला ज्यांनी जाळलं. किंवा आपल्याकडे सुद्धा असं म्हटलेलं आहे की ब्रह्मदेव विश्व निर्माण करतो, विष्णू त्याचे पालन करतात आणि महादेव त्याचा नाश करतात. कुठली गोष्ट करायला सामर्थ्य पाहिजे, ते सामर्थ्य ज्यांच्याजवळ आहे, असे ज्ञान वैराग्य सामर्थ्य संपन्न वैराग्यशील असे जे महात्मे आहेत, महादेव आहेत, असे आहेत तरी परी अंतरी नाम विश्वास तेथे. हे सगळं जरी आहे तरी देखील ते आपल्या अंतरामध्ये रामनामावर विश्वास ठेवून राहिलेले आहेत. जे बाहेर त्यांची कृती जी आहे ती अंतरात राम जो आहे त्याच्या अधिष्ठानावर सगळं होत आहे. अंतरात राम जर स्थिर केला तर ती बाहेरच्या सगळ्या कृती या रामाला अभिप्रेत असल्याप्रमाणे होणार. आणि अंतरात जर राम स्थित नसेल तर मग काही अद्वा तद्वा भविष्यती, कसंही वागतायत, कुठेही जातायत, काहीही करतायत. आणि राम जर आत असेल तर प्रत्येक गोष्ट करताना विवेक जागा असतो. हे करायचं का नाही करायचं, हे बरोबर आहे का चूक आहे. म्हणून ज्याच्या अंतरामध्ये नारायण राम स्थिर झालेले आहेत त्याचं प्रत्येक वर्तन हे परमेश्वराला अभिप्रेत असलेलंच होत असतं. त्यामुळे अशा पुरुषाचा आदर्श समोर ठेवून इतरांनी त्याप्रमाणे आपलं वर्तन करावं तर आपलंही वर्तन त्याप्रमाणे होऊ शकतं. म्हणून जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
2: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ नंदा अण्णासाहेब रोहम पाटील मुक्काम पोस्ट अंबेजोगाई बीड, श्री प्रकाश भास्करवार नागपूर। हे सर्व बंधू आणि भगिनी भक्तीसुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवा मित्रकरता दरमहा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:15 आणि 11:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। मारवाड प्रांतातला एक तरुण मारवाडी स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटात आला आणि स्वामींची ती दिव्य तेजस्वी मूर्ती पाहून तो आनंदाने अक्षरशः नाचू लागला। प्रत्यक्ष परब्रह्म दृष्टीला पडलं आहे याची त्याला खात्री झाली आणि त्या तरुण मारवाड्याने मनाशी निश्चय केला की स्वामींच्या चरणांशी बसून आता फक्त त्यांचीच सेवा करायची, अक्कलकोट सोडायचं नाही। 3-4 वर्ष उलटून गेली तरी आपला लेख घरी येतच नाहीये ह्याची मारवाड्याच्या बापाला काळजी वाटली, म्हणून आपल्या धाकट्या भावाला सोबत घेऊन त्या तरुण मारवाड्याचा बाप मारवाडहून निघाला आणि अक्कलकोटला आला। आपल्या मुलाला पुन्हा घरी घेऊन जायचंच ह्या निश्चयाने आलेला मारवाडी चोळाप्पाला म्हणाला, माझ्या लेकाला स्वामी सेवेतून मुक्त करा, स्वामींजवळ तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा। चोळाप्पाने स्वामींना मारवाड्यासंबंधी सविस्तर सांगितलं। तो तरुण मारवाडी जो तुमच्या अखंड सेवेत आहे त्याचा बाप आणि चुलता आले आहेत, त्या दोघांना वाटतंय की आपल्या मुलाने पुन्हा घरी यावं, लग्न कार्य करावं, धंदा पाहावा। महाराज, तुम्ही त्यांच्यावर दया करा आणि मुलाला परत घेऊन जायची परवानगी द्या। तेव्हा स्वामींनी आपल्या सेवेकरी असलेल्या तरुण मारवाडी मुलाला हाक मारली आणि म्हणाले, तुझे वडील आणि चुलते तुला घेऊन जायला आले आहेत, तू इथे राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या धंद्याची काळजी वाटते, त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे, तू प्रपंचात अडकावास असं त्यांना वाटतं। मी तुला आनंदाने परवानगी देतो, तू पुन्हा आपल्या घरी जा, माझ्याकडे काही व्यापार नाही, काही देणं घेणं नाही, तरी प्रसाद म्हणून ही 4 हाडकं घेऊन जा। असं म्हणून श्री स्वामी समर्थांनी त्या मारवाड्याच्या मुलाच्या हातात 4 हाडकं दिली। मारवाडी बापाला ते पाहून मात्र अगदी चमत्कारिक वाटलं, परंतु मुलाने स्वामींचा प्रसाद म्हणून ती हाडकं आपल्या छातीशी लावली आणि स्वामींचा अगदी जड अंतःकरणाने निरोप घेतला। म्हणाला, स्वामी, तुमचे चरण सोडून जाऊवत नाही, तुमची आज्ञा म्हणून मी निघालो आहे। त्यानंतर ते तिघेही मारवाडात आले। बापाने मुलाला सांगितलं, हाडकं बांधलेली पिशवी बाहेरच ठेव। दुसऱ्या दिवशी मुलगा स्वामींचा प्रसाद सुरक्षित आहे ना हे पाहायला घराच्या बाहेर आला आणि पिशवी उचलली तर ती खूप जड लागली, म्हणून त्याने ती पिशवी उघडून पाहिली तर त्यात त्या हाडकांच्या जागी सोन्याच्या लगडी होत्या। स्वामींनी त्याला भरभरून दिलं होतं। मुलाचे डोळे स्वामींच्या स्मरणाने भरवून आले। त्याने ते सोनं बापाला दिलं आणि 1 सोन्याची चीप घेऊन तो स्वामींपाशी परत आला। अक्कलकोट स्वामी समर्थांना पुन्हा अंतर द्यायचं नाही हा निश्चय करूनच तो आला होता।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, माणसाचं प्रारब्ध त्याचं आयुष्य घडवत असतं किंवा ते विस्कटत ठेवतं एवढं तुम्ही लक्षात ठेवा। त्यावर उपाय असा आहे की प्रारब्धाला आपलं काम करू द्यावं, आपण प्रारब्धात न डोकावता फक्त नामस्मरणात दंग व्हावं। नामस्मरण तुमचं भाग्य घडवतं आणि समाधान देतं एवढं ध्यानात ठेवा।
1: श्री स्वामी समर्थ महाराज।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 4 ऑक्टोबर. भगवंताच्या संयोग वियोगातच खरं सुखदुःख आहे. हल्ली लोकांचं हित करण्यासाठी जो तो झटत असतो, पण आपलं स्वतःचं हित साधल्याशिवाय दुसऱ्याचं हित आपण काय साधणार? ज्याला स्वतःला सुधारता येत नाही तो दुसऱ्याला काय सुधारणार? त्याला सुद्धा अभिमानच आड येतो, कारण त्याला वाटतं आपण दुसऱ्याचं हित करून देऊ, या अभिमानाने तो फुगलेला असतो. अहंकार जाण्यासाठी साधनच करावं लागतं आणि ते साधन गुरु सांगत असतात, म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागलं म्हणजे आपलं हित होतं. ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावं लागत नाही, ते आपल्या जवळच असतं, पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावं लागतं. हेच काम सद्गुरू करीत असतात. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म अवतार घेऊन वसुदेवाच्या पोटी आले, परंतु वसुदेव त्यांना आपला मुलगाच समजत होते. तोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही. तेच नारदांनी जेव्हा त्यांना सांगितलं की श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असं समजा म्हणजे तुमचं हित होईल, तेव्हा खरी ओळख पटली. तसंच राम अवतारी असूनही वसिष्ठांनी जेव्हा सांगितलं की तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, तेव्हाच त्याला ते ज्ञान झालं. आता हे जरी केवळ आपल्याला दाखवण्याकरता असलं तरी त्याचा अर्थ हा की गुरुने दाखवल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही. गुरु तरी काय सांगतात? नामस्मरण हेच साधन म्हणून ते सांगतात. ते दिसायला जितकं सोपं तितकंच करायला कठीण असतं. ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये. आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावं, म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो. जगात खरं सुख नाही आणि दुःखही नाही. जगात सुखदुःख आहे असं जे आपल्याला वाटतं ते अपुरं आहे, ते तात्पुरतं आहे. खरं सुखदुःख भगवंताच्या संयोग वियोगामध्येच आहे. खरं पाहता आपली बुद्धी लवचिक आहे, आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो, म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा. आपण त्याचे आहोत आणि जे जे होतं ते त्याच्या इच्छेने होतं असं समजून वागावं. भूक लागली तर आईजवळ खायला मागावं, पण चोरी करू नये. तसं पोटापुरतं भगवंताजवळ मागावं, पण जास्त मागू नये. भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे, तसाच तो सर्वव्यापी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो, याचा अर्थ असा की मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो, म्हणून या वर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला. खरं म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे. भगवंत काल होता, आज आहे आणि उद्या राहणारच, म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो. भगवंताचं अस्तित्व आपण जागृत ठेवलं तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल. राम नाम जाणा अक्षरे दोन, गुरुमुखे करावी ओळखण. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं वसंत बापट यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूयात यशवंत देव यांचं हे गीत. संगीतकार प्रभाकर जोग.

श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका, तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम श्री विष्णवे नमः। नीतीशास्त्राचं सविस्तर वर्णन गरुड पुराणात आलेलं आहे। ते म्हणतात, दुष्ट स्वभावाची पत्नी, कपटी मित्र, अन्यायी राजा आणि वाईट कन्या, पुत्र आणि तसाच देश या सर्वांचा त्याग करावा। श्री सूत पुढे म्हणतात की मी आता तुम्हाला कलियुगाच्या प्रभावाबद्दल सांगतो। हे युग असं आहे की ज्यामध्ये धर्म नावाला सुद्धा राहिलेला नाही। तपश्चर्या कशाला म्हणतात त्याचं ज्ञान कोणालाही नाही। सत्य तर शोधून सुद्धा कुठेही सापडणार नाही, कारण त्याचं महत्व कोणीच जाणत नाही। या कलियुगात भूमीने सुद्धा आपला सुपीकपणा सोडून दिलेला आहे, त्यामुळे पाहिजे तसं पीक येतच नाही। या युगात सर्व मनुष्य एकमेकांशी कपट भावाने वागतात, ब्राह्मण लोक ढोंगी बनले आहेत। कलियुगात असं दिसून येतं की स्त्रियांच्या हाती सत्ता गेलेली आहे आणि पुरुष तिच्या आज्ञेत राहायला लागलेले आहेत। व्यतीत वर्षांप्रमाणे मनुष्यांचं महत्व राहिलेलं नसून नीच लोक महत्व संपादन करू लागले आहेत। कलियुगातील अशी काही दृश्य पाहिल्यानंतर असं वाटतं की जे लोक पूर्वीच परलोकात निघून गेले आहेत ते खरोखरीच भाग्यवान होत। ते आपल्या मायभूमीचे तुकडे होताना किंवा आपल्या कुळांचा क्षय पाहायला जिवंत नाहीत, ही उत्तमच गोष्ट म्हणायला हवी। आपली स्त्री परपुरुषामध्ये रममाण झालेली पाहून किंवा आपला पुत्र वाईट व्यसनात गोरफटलेला बघून त्यांना खचितच दुःख झालेलं असतं। या कलियुगात कपटी मित्रावर विश्वास तरी कसा ठेवावा, आणि जे राज्य मनुष्यांचं अहितच करत असेल अशा राज्यात राहायचं तरी कसं। परान्न, परधन, परस्त्री आणि दुसऱ्याचं घर या साऱ्या गोष्टी मनुष्याचंच काय, इंद्राचं धन देखील हरण करणाऱ्या आहेत। स्त्रीचं रूप लावण्य तिचा नाश करतं, अर्थात तिला वाईट मार्गाला लावतं। अत्यंतिक क्रोधामुळे केलेल्या तपश्चर्येवर पाणी पडतं आणि नीच वृत्तीच्या व्यक्तीच्या हातचं अन्न सेवन केल्याने श्रेष्ठ मानव पतित होतो। फार लाड केल्याने व्यक्तीमध्ये अनेक दोष निर्माण होतात, तर धाकामुळे व्यक्तीमध्ये गुणांची जोपासना केली जाते। यासाठी आपल्या शिष्याला किंवा पुत्राला त्यांचं केवळ कौतुक न करता वेळप्रसंगी धाक देखील दाखवावा। मनुष्यांचे उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे तीन प्रकार मागे वर्णिलेले आहेत। कनिष्ठ लोकांना सतत कलह हवा असतो, मध्यम श्रेणीचे लोक तडजोड करायला उत्सुक असतात, तर महान लोक मान सन्मान मिळवण्यातच समाधान मानित असतात। त्यांचं एकमात्र धन तेच असतं आणि मानव धर्माचं मूळ असतं, कारण मान मिळवण्यासाठी संपत्ती संपादन करावीच लागते, आणि अहंकारामुळे जो आपला मान आणि महत्व गमावून बसतो त्याच्या धनाला आणि आयुष्याला काहीही महत्व नसतं। कनिष्ठ वर्गातील लोक संपत्तीची आसक्ती धरतात, मध्यम वर्गातील लोक संपत्ती आणि मान या दोघांची अभिलाषा ठेवतात, परंतु महान व्यक्तींचं धनच त्यांचं महत्व प्रतिपादित करीत असतं। म्हणूनच संपत्ती जवळ नसली तरी देखील श्रेष्ठ पुरुष नीच किंवा वाईट कृत्य कधीच करत नाहीत। वनातील सिंहाला राजा म्हणून कोणी अभिषेक करत नाही, सिंह स्वतःच आपल्या कर्तृत्वावर राजेपणा मिळवतो। त्याप्रमाणे मान सन्मान मागून मिळत नसतो, व्यक्तीने आपल्या कर्मांनी तो मिळवावा लागतो। दानशील पुरुषाने दरिद्री होणं, अर्थसंपन्न माणसाने कंजूष असणं, पुत्र आज्ञाधारक नसणं किंवा दुसऱ्याचं वाईट करताना मृत्यू येणं ही सारी दुश्चरित्र होत। आपल्या पत्नीचा विरह होणं, आपल्या लोकांकडून अपमान होणं, कोणाचं ऋण बाकी राहणं आणि दारिद्र्य आल्याने मित्र म्हणवणाऱ्यांनी आपल्याला संकटकाळी सोडून जाणं अशी कारणं व्यक्तीला अग्निपेक्षाही अधिक दाह देतात। हरिण, पतंग, भुंगा आणि मासा हे चारही जण आपणच आपल्या हत्येला कारणीभूत ठरतात। हरिण वाद्य ऐकण्याच्या नादात शिकाऱ्याकडून मारलं जातं, पतंग दिव्याबद्दलच्या प्रेमाने आत्महत्या करून घेतो, भुंगा हा फुलाच्या सुगंधामुळे स्वतःच स्वतःला बंदिस्त करून घेतो, आणि मासा आमिषाकडे अविचाराने आकृष्ट होण्यामुळे गळामध्ये आपला गळा अडकून घेतो। त्याप्रमाणे मनुष्य वागतो। या सर्वांच्या बाबतीमध्ये एकेका इंद्रियांचं आकर्षणच त्यांना मृत्यूच्या खाईत लोटतं हे सिद्ध होतं। म्हणूनच जो माणूस
आपल्या पंचेंद्रियांच्या अधीन राहतो, त्याचा नाश होण्यास वेळ लागत नाही, अर्थात त्याचा तात्काळ घात होतो. या जगात जीवनाप्रमाणेच धन आणि यौवन हे देखील क्षणभंगुरच आहे. पुत्रसुख किंवा स्त्रीसुखसुद्धा अखंड मिळतंच असं नाही. या जगात फक्त कीर्ती आणि यशच स्थिर राहतं. मानवाचं आयुष्य 100 वर्षापर्यंत असतं असं सांगितलं जातं, परंतु एवढा काळ सुद्धा त्या मानाने फार थोडा पडतो, कारण माणसाच्या आयुष्याचा 1/3 भाग हा केवळ रात्रीच्या झोपेतच व्यतीत होतो. राहिलेल्या आयुष्याचा 1/2 भाग बाल्यावस्थेत किंवा अज्ञानावस्थेत जातो आणि 1/2 भाग व्याधी वार्धक्य यात फुकट जातो. म्हणजे मनुष्याला या जीवनात काही फळ मिळवायला वेळच मिळत नाही आणि जो भाग राहतो तो पाण्याच्या लहरीप्रमाणे चंचल असतो. यात जर लोक मानी आणि अहंकारी असतील तर त्यात वेळ निष्फळ जातो. म्हणून अशा थोड्याशा जीवनात मान आणि अहंकार यापासून काहीच फायदा होत नाही. आयुष्यात सहजसुद्धा जो दुसऱ्याचं हित साधत नाही त्याचं जीवन पशुतुल्यच म्हणावं लागेल. माणसाने कोणत्याही गोष्टींबद्दल विषाद न बाळगता कार्यरत राहावं, कारण कावळासुद्धा बली दिलेल्या अन्नावर पुष्कळ काळ जगू शकतो, परंतु त्याचं जीवन म्हणजे निरर्थकच ठरतं. तसंच जो मनुष्य आपल्या गुरु आणि बांधवांवर दया दाखवत नाही किंवा मित्रांच्या उपयोगी पडत नाही अशा व्यक्तीचं जीवनसुद्धा निष्फळच म्हणावं लागेल. केवळ गोड बोलून लोकांना सुख देता येत नाही. मानी लोकांचा मानच नष्ट झाला तर त्यांचं जीवन दुःखमय होऊन जातं. जो कमजोर असतो तो राजावरच सारी भिस्त ठेवून जगतो आणि मूर्खांचं बळ मौन राहणंच ठरतं. परंतु माणसाला जेव्हा शास्त्रांचं ज्ञान आणि व्यवहार ज्ञान होऊ लागतं तेव्हा त्याच्या बुद्धीची पातळी वाढू लागते. मनुष्य जसजसा इतरांच्या मध्ये दंग होऊन जातो तसतसा तो लोकांमध्ये अधिक प्रिय बनू लागतो. जोपर्यंत भय आपल्यापासून दूर आहे तोपर्यंत माणसाने त्याला घाबरावं. परंतु एकदा का ते आपल्या निकट आलं आणि त्याने उग्र रूप धारण केलं म्हणजे बेडर बनून त्याच्याशी सामना करावा. कोणाचं ऋण बाकी राहणं, रोगाचा पूर्ण नायनाट न होता थोडा अंश शरीरात टिकणं आणि अग्नी पूर्ण थंड न होता थोडा भाग ज्वलंत राहणं, ह्या गोष्टी अशा आहेत की ज्या वारंवार उग्र रूप धारण करीत असतात, तेव्हा त्यांचा पूर्ण नायनाट करणं हे आवश्यक असतं. जो कोणी माणूस जसा काही चांगला वाईट व्यवहार दुसऱ्याशी करेल तसं त्याला त्याचं उत्तर तशाच व्यवहारात द्यावं. जर एखादा हिंसेने वागेल तर त्याचं प्रत्युत्तर देखील प्रतिहिंसेनेच द्यावं लागतं. जो मित्र समक्षात गोड गोष्टी करतो परंतु पाठ फिरताच वाईट वर्तन करतो अशा मित्राचा त्याग करावा. दुर्जन माणसांच्या संगतीने सज्जन माणूस देखील वाईट मार्गाला लागतो. ज्याप्रमाणे निर्मळ पाण्यात एवढासा चिखल टाकला तरी सर्व पाणी गढूळ बनतं, तसंच कुसंगतीचं आहे. ज्या सभेत अनुभवाने योग्य पुरुष नसतील तिला सभा म्हणू नये. किंवा जो वृद्ध युक्तिसंगत धार्मिक गोष्टी करत नाही त्याला वृद्ध म्हणू नये. धर्म तोच असतो ज्यात सत्यता असते आणि ढोंग आणि कपटीपणा अजिबात नसतो. सर्व मनुष्यांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ मानले जातात. सूर्याचं तेज सर्वांमध्ये अधिक मानलं जातं. शरीरातील सर्व अवयवांमध्ये मस्तकाचं स्थान हे श्रेष्ठ असतं आणि सर्व व्रतांमध्ये सत्याचं व्रत हे श्रेष्ठ असतं. मंगल कार्य त्यालाच म्हणतात जिथे मनुष्याचं मन प्रसन्न आणि उल्लसित होतं, आणि सार्थक जीवन त्यालाच म्हणतात जे दुसऱ्याच्या उपयोगी पडतं. कमाई तीच असते जिचा विनियोग देखील आपल्याच कुटुंबासाठी होतो, आणि गर्जना तीच सफल ठरते जी युद्धामध्ये शत्रू समोर केली जाते. सुखी त्याला म्हणावं ज्याला कशाची तृष्णा नसते. मित्र तोच असतो ज्यावर पूर्ण विश्वास ठेवला जातो, आणि अजिंक्य तोच असतो ज्याने इंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे. प्रत्येक गोष्टीला अंत असतो. नदीचा अंत सागरात होतो, संपत्तीचा अंत दुःख निर्माण करणारा असतो. ब्राह्मणाच्या शापाने संपूर्ण राज्याचा तर पापकर्माने ब्रह्मचर्याचा शेवट होतो. जो जितका वर चढतो तितका त्याचा शेवटी अधपात होत असतो, तो पतित होत असतो. या जगात
चिरंजीव असं काहीच नसतं. आयुष्याचा अंत मरणाने होतो, संयोगानंतर वियोग निश्चित असतो. थकलेला घोडा, मदोन्मत्त हत्ती आणि जलरहित बेडूक यांचा दुरूनच त्याग करावा. जे लोक संपत्तीचे लोभी असतात त्यांचा कोणी मित्र नसतो किंवा नातलग नसतो, कारण धन हीच एक परमप्रिय वस्तू त्यांना वाटत असते. जे लोक चिंतेने व्याकुळ झालेले असतात त्यांना सुख आणि निद्रा ही वर्जच असते, आणि जो दरिद्री आहे त्याला सुद्धा सुखाची झोप माहीत नसते. जो सर्व ऋणांपासून मुक्त आहे, जो व्याधींपासून मुक्त आहे, त्यालाच सुखाच्या निद्रेचा आस्वाद घेता येतो. कमलपुष्प आपल्या जागेपासून च्युत झालं, अर्थात पाण्यातून बाहेर काढलं गेलं, तर सूर्य त्याला क्लेशकारक ठरतो. तसंच या जगात सुद्धा मनुष्य अधिकारावरून खाली आला म्हणजे मित्र म्हणवणारे सुद्धा त्याचे शत्रू बनतात. आपल्या सुयोग्य जागेवर असणाऱ्या वस्तू नेहमीच पूजनीय असतात, परंतु स्वस्थानापासून भ्रष्ट झालेल्या वस्तू शोभा देत नाहीत. जसं दात, नख, केस आपल्या ठिकाणीच शोभून दिसतात, आपल्या जागेपासून ते दूर झाले तर चांगले दिसत नाहीत. प्रत्येक गोष्टीची योग्यता निश्चित असते. जसं समुद्राच्या आसपास झालेली वृष्टी निष्फळच ठरते आणि जेवून तृप्त झालेल्या मनुष्याला परत जेवू घालणं हे व्यर्थच असतं. श्रीमंत माणसाला दान देऊन उपयोग नसतो, आणि माणूस कितीही दूर असो त्याच्याबद्दल हृदयात प्रेम असेल तर तो नेहमी जवळच राहतो. जे लोक याचना करतात त्या सर्वांना हीनपणा घ्यावाच लागतो. जे आई वडील आपल्या मुलाला शिकवून संस्कारित करीत नाहीत ते त्याचे शत्रूच म्हणावे लागतील. असभ्य अशिक्षित लोक सभ्य आणि शिक्षित लोकांमध्ये हास्यास्पदच ठरतात. ज्याप्रमाणे शुभ्र हंसामध्ये बगळा शोभून दिसत नाही त्याप्रमाणे हे अशोभनीय दिसतं. विद्येने विभूषित असलेल्या कुरूप माणसाची विद्याच त्याचं रूप असते. विद्या अत्यंत गुप्त धन आहे. ती मनुष्याला साधू बनवते, सर्व लोकांमध्ये प्रिय बनवते. विद्या गुरुची सुद्धा गुरु असते. विद्या परमपूजनीय असते आणि राजाच्या सभेत तिची पूजा केली जाते. विद्येने हीन असा मनुष्य पशुतुल्यच असतो. घरातच लपवून ठेवलेलं धन सुद्धा चोरीला जाऊ शकतं, परंतु विद्येचं धन असं आहे की ज्याची चोरी कधीही होत नाही. हे कथन भगवान विष्णूंनी शौनकांना सांगितलं आणि तिथे श्री शंकरांनी त्याचं श्रवण केलं. शंकरांकडून ते व्यासमुनींनी श्रवण केलं आणि व्यासांकडून आपण ऐकलं. असं या नीतीचं महत्त्व अवर्णनीय आहे. यानंतर गरुड पुराणामध्ये तिथींच्या व्रताचं महत्त्व सांगितलं आहे. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, आता मी आपल्याला अशा व्रतांविषयी सांगतो की जी व्रत भगवान हरींकडून रचली गेलेली आहेत, आणि त्या व्रतांच्या पालनाने हरीकडून सर्व इच्छित आपल्याला प्राप्त होतं. त्यातलं पहिलं व्रत असं, एकाच वेळी रात्रीचा उपवास केला तर पुण्यप्राप्ती, राज्य, धन, धान्य यांची वृद्धी आणि सिद्धी होते. वैश्वानर आणि कुबेर यांची पूजा प्रतिपदेला केली तर अर्थप्राप्ती होते. प्रतिपदेला उपवास करून ब्रह्माश्री आणि अश्विनी यांचं पण पूजन करावं. द्वितीयेला यमलक्ष्मी आणि गौरी विघ्नेश्वर नारायण, तर तृतीयेला गणपती आणि शंकर असे तीन दिवस या देवांची पूजा करावी. चतुर्थीला चतुर्व्यूहाचं स्मरण करावं, तर पंचमीला भगवान हरींचं स्मरण करावं. कार्तिकेय आणि भास्कर यांचं पूजन षष्ठीला करावं. सप्तमीला सूर्याची उपासना केल्याने अर्थप्राप्ती होते. अष्टमी आणि नवमी तिथीला दुर्गा मातेचं आणि दिशांचं पूजन केल्याने देखील अर्थप्राप्ती होते. दशमीला यम आणि चंद्राची पूजा करावी, तर एकादशीला यज्ञ करावा. द्वादशी तिथीला भगवान हरीचं स्मरण केल्याने सर्व कामना पूर्ण होतात. त्रयोदशीला शंकरांची पूजा, चतुर्दशीला आणि एकादशीच्या दिवशी ब्रह्मदेवाचं आणि पितरांचं पूजन केल्याने अर्थप्राप्ती होते. अमावास्येला भास्कर आदी नक्षत्र तसंच योग यांचं पूजन केल्याने सर्व आकांक्षा सफल होतात, असं ब्रह्मदेवांनी व्यासांना सांगितलं.
यानंतर ब्रह्मदेवांनी अनंग त्रयोदशी व्रताची माहिती दिली. ते व्यासमुनींना म्हणाले, हे व्यासमुनी, मार्गशीर्षाच्या शुक्लपक्षात अनंग त्रयोदशीच्या दिवशी धोत्र्याच्या फुलांनी भगवान शिवांचं पूजन करावं. पौष महिन्यात बिल्वपत्रांनी तर माघ महिन्यात कुंदफुलांच्या हारांनी पूजा करावी. वैशाख महिन्यात भगवान शिवांना लाडूचा नैवेद्य करावा. ज्येष्ठ महिन्यात मोगऱ्याची फुलं अर्पण करावीत. आषाढ महिन्यात आघाडा, श्रावणात तूप हे पदार्थ पूजेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतात. या व्रतामध्ये रात्री जागरण करावं, गीत गायन आणि वादन करावं आणि प्रातःकाळी पूजा करावी. विप्रांना यथाशक्ती दान द्यावं आणि भुकेल्यांना तसंच गायीला भोजन द्यावं, म्हणजे मनुष्याच्या व्रताची सांगता होऊन तो धन, आरोग्य आणि सौभाग्य यांचा धनी होतो. यानंतर ब्रह्मदेवांनी अखंड द्वादशी, अगस्त्यार्घ्य आणि रंभातृतीया व्रत याविषयी माहिती सांगितली. श्री ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, मी आता त्रिलोकामध्ये पापाचं क्षमन करणारं अखंड द्वादशीचं व्रत सांगतो. हे व्रत मार्गशीर्ष महिन्यात करावं. या महिन्याच्या शुक्ल पक्षात पंचगव्य प्राशन करावं आणि उपवास करावा. द्वादशीला विष्णूंचं पूजन करावं. 4 महिने विप्राला पंचव्रीनीयुक्त असं पात्र अर्पण करावं आणि म्हणावं की 7 जन्मांमध्ये केलेलं अखंड व्रत आपल्या प्रसादाने अखंड राहू दे. ज्याप्रमाणे हे जग अखंड आणि सर्व पुरुषांमध्ये आपण उत्तम आहात, त्याप्रमाणे माझं व्रत देखील अखंड होवो. चैत्र आदी महिन्यात सातूंनी पूर्ण भरलेलं पात्र आणि श्रावण महिन्यात तुपाचं पात्र हे व्रत करणाऱ्याला दिल्याने व्रत पूर्ण होतं आणि ती व्यक्ती स्वर्गप्राप्तीस योग्य होते. श्री ब्रह्मदेव पुढे म्हणतात, आता अगस्त्यार्घ्य ह्या व्रताविषयी ऐका. हे व्रत मोक्ष देणारं आहे. कन्येनंतर पुत्रप्राप्ती झाली नसेल तर 3 दिवस अगस्त्याला अर्घ्य द्यावं. हे व्रत संध्याकाळचं असतं. ते करून रात्री जागरण करावं, दही अक्षता यांनी पूजन करावं आणि नमस्कार करावा. सत्पात्री धान्य आणि फळांनी युक्त असं पात्र दान करावं आणि भोजन घालावं. अशा प्रकारे हे व्रत 7 वर्ष केलं असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. यानंतर ब्रह्मदेवांनी रंभातृतीया ह्या व्रताविषयी सांगितलं. हे व्रत परमसौभाग्य, संपत्ती आणि पुत्रप्राप्ती देणारं आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला उपवास करावा. कुश आणि जल हातात घेऊन बिल्वपत्रांनी गौरीचं पूजन करावं. आषाढ महिन्यात माधवी देवीचं पूजन करावं. श्रावणात तगरीच्या फुलांनी पूजा करावी. अश्विन मासात जवाच्या फुलांनी पूजा करावी. पावसाळ्याच्या शेवटी ब्राह्मण आणि सवाष्ण असं मेहूण घालावं. उमामहेश्वराचं पूजन करून गुळाचं दान द्यावं. रात्री जागरण करावं. गीतवाद्यांनी भजन पूजन करावं. प्रातःकाळी गायीचं दान द्यावं. असं केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. आता यानंतर सर्वात महत्त्वाचं चातुर्मास आणि मासोपवास व्रत अशा व्रताविषयी गरुड पुराणात माहिती आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, आता मी आपल्याला चातुर्मासाचं व्रत सांगतो. हे व्रत एकादशीला अथवा आषाढी पौर्णिमेला सर्व उपचारांसहित करावं. भगवान हरींना हात जोडून प्रार्थना करावी की आपल्या कृपेने माझं हे व्रत निर्विघ्नपणे पार पडू दे. जो हे व्रत शुचिरभूत होऊन आणि एकच वेळ भोजन करून पूजन करील त्याला विष्णुलोक प्राप्त होतो. चांद्रायण व्रत केल्यामुळे विष्णुलोकाची प्राप्ती होऊन मोक्ष मिळतो. पराक व्रत करणारा देखील अंती हरीला प्राप्त करून घेतो. श्री ब्रह्मदेव पुढे म्हणतात, हे मासोपवास व्रत वानप्रस्थाश्रमा यतीने आणि नारीनेच करावं. अश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करावा आणि 3 दिवस हे व्रत पाळावं. व्रतापूर्वी प्रार्थना करावी की हे भगवान, आजपासून जोपर्यंत आपलं उत्थान होत नाही तोपर्यंत ह्या व्रताचं मी पालन करीन. अन्नपाणी ग्रहण न करता कितीही दिवस आपली अर्चना करीन. या व्रताच्या मध्ये मला जर मृत्यू आला
तर त्याने माझं व्रत भंग होऊ नये. त्रिकाल स्नान संध्या करून व्रत करणाऱ्याने हरीचं पूजन करावं. द्वादशीला यथासांग पूजन झाल्यावर ब्राह्मण भोजन घालावं. हे व्रत करताना मध्येच मूर्छा आल्यास दूध प्राशन केलं तरी चालतं. अशा पदार्थांचं सेवन केल्याने सुद्धा मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. यानंतर गरुड पुराणामध्ये भीष्म पंचक व्रत याविषयी माहिती आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, कार्तिक मासात येणाऱ्या व्रतांची माहिती मी आता आपल्याला सांगतो. या संपूर्ण महिन्यात एकाच वेळेस भोजन करावं किंवा दूध आणि फलाहार घ्यावा. हे व्रत केल्याने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला हरीचं दर्शन घडतं आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हे व्रत नेहमीच फलदायी असतं, परंतु दक्षिणायनात सूर्य असताना ते अधिक फलदायी ठरतं. चातुर्मासात तर ते अधिक श्रेयस्कर असतं. हे व्रत करताना मौन धारण करून तूप आणि पंचगव्ययुक्त जलाने स्नान करावं आणि कर्पूर सुगंधित पदार्थांचा हरिमूर्तीला लेप द्यावा. नैवेद्य अर्पण करावा आणि 108 वेळा जप झाल्यानंतर ओम नमो वासुदेवाय म्हणून तूप, तीळ इत्यादी सामग्री होमामध्ये हवन करावी. या व्रताच्या पहिल्या दिवशी हरीच्या पायावर पद्मपत्रे वहावीत. दुसऱ्या दिवशी बिल्वपत्रांनी पूजा करावी. तिसऱ्या दिवशी गंध घेऊन आणि चौथ्या दिवशी बिल्वदल घेऊन यजन करावं. पाचव्या दिवशी मालतीच्या फुलांनी पूजा करावी. हे व्रत करणाऱ्याने भूमीवर शयन करावं, गोमयाचं प्राशन करावं. अशा प्रकारे व्रत केल्याने मनुष्याला भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. यानंतर गरुड पुराणात शिवरात्रीच्या व्रताची माहिती आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, आता शिवरात्रीच्या व्रताचं वर्णन ऐका. हे व्रत सर्व इच्छित फळ देणारं आहे. भगवती गौरीने या व्रताविषयी भूतेश भगवानांना विचारलं तेव्हा ईश्वर म्हणाले, माघ आणि फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हे व्रत करावं. त्या दिवशी रात्रीच्या वेळेस जागरण करून भगवानाची पूजा केल्याने रुद्रदेव शंकर प्रसन्न होतात आणि भुक्ती तसंच मुक्ती प्रदान करतात. उपवास करून मनुष्याकडून जर हरीचं पूजन झालं तर तो नरकप्राप्तीपासून मुक्त होतो. या व्रताविषयी एक कथा सांगितली जाते, ती अशी. अंबुद देशाचा राजा निषाद हा अत्यंत क्रूर तसंच अन्यायी होता आणि त्याच्याजवळ अफाट सैन्य होतं. तो एकदा हरणांच्या शिकारीसाठी वनात गेला, परंतु कुठलीच शिकार न मिळाल्याने भुकेने आणि तहानेने व्याकुळ होऊन पर्वतामध्ये रात्रीच्या वेळेस एका तलावाच्या जवळ जागत राहिला. त्या ठिकाणीच एक शिवाचं लिंग होतं, परंतु ते लिंग आहे याची त्याला कल्पना नव्हती. राजाकडून सहजतेने अजाणतेपणाने लिंगावर बिल्वपत्र वाहिली गेली. लिंगावरील धूळ झटकण्याकरता त्यावर त्याने पाणी ओतलं आणि खाली पडलेला बाण उचलून न कळत लिंगापुढे तो नतमस्तक झाला. अशा प्रकारे राजाकडून लिंगाची पूजा केली गेली. पुढे जेव्हा त्याचा मृत्यू जवळ आला तेव्हा यमदूत त्याला नेऊ लागले. म्हणून शंकराच्या दूतांनी त्याला मृत्यूपासून मुक्त केलं. तेव्हापासून राजा शंकरांच्या जवळच निवास करू लागला. अशा प्रकारे अज्ञानाने केलेल्या पुण्याचं देखील अद्भुत फल मिळतं. विधीपूर्वक व्रत केल्याने तर या व्रताचं अक्षय असं पुण्य मिळतं. व्रत करणाऱ्याने शिवाला प्रार्थना करावी की मी चतुर्दशीच्या दिवशी रात्रभर जागरण करीन, त्या दिवशी निराहार राहीन. व्रतस्थीने व्रत करताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. गंधाक्षता इत्यादींनी शिवांचं पूजन करावं. हे व्रत निरंतर 12 वर्ष केल्याने पुत्र आणि राज्य वैभव प्राप्त होतं आणि शेवटी शिवलोक प्राप्त होतो. 12 महिन्यात जागरण करावं आणि 12 विद्वानांना भोजन आणि दीपदान केल्याने मनुष्य स्वर्गलोक प्राप्त करतो. यानंतर गरुड पुराणात एकादशी महात्म्य सांगितलं आहे. पितामह ब्रह्मदेव या तिथीचं महात्म्य वर्णन करतात. ते म्हणतात, ही तिथी संपूर्ण पापांचा नाश करणारी आणि अत्यंत शुभ फल देणारी तिथी आहे. या तिथीचा उपवास दोन्ही पक्षातील एकादशीला करावा. मांधाता नावाचा चक्रवर्ती राजा एकादशीच्या दिवशी उपवास करी.
तर गांधारी दशमी आणि एकादशी मिश्रित अशा तिथींना उपवास करी. त्याचा परिणाम गांधारीचे पुत्र नष्ट झाले म्हणून हे विद्वान हो फक्त एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी असा उपवास करावा, परंतु दशमी मिश्रित एकादशीचा उपवास करू नये. एकादशीच्या दिवशी रात्री जागरण करावं, पुराणांचं श्रवण करावं, म्हणजे मनुष्याला अक्षय असं पुण्य लाभतं. यानंतर गरुड पुराणात भुक्ती आणि मुक्ती देणारी पूजा पद्धती सांगितली आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, हे जग असं अर्चन केल्यामुळे परमगतीत प्राप्त झालं होतं, त्याच पूजेसंबंधी मी आता सांगतो. हा विधी मनुष्याला भुक्ती आणि मुक्ती देणारा आहे. सामान्य मंडलाचा न्यास करून द्वारदेशावर धाता विधाता गंगा आणि महानदी यमुनेची पूजा करावी. कोशमध्ये क्षेत्रपाल आसनमूर्तीचं पूजन करून वासुदेव बल स्मर आणि महान आत्मा असणारे अनिरुद्ध आणि नारायण यांचं पूजन करावं. श्रीपुष्टी गरुड आणि गरुडर यांची पूजा करावी. काही दिशांमध्ये इंद्र आणि दिक्पालांची, खालील बाजूला नागांची आणि वरील बाजूला ब्रह्माची पूजा करावी. ज्या व्यक्तीकडून यथासांग या सर्व देवांची पूजा केली जाते त्या व्यक्तीला या जगात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, अर्थात त्या मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. यानंतर एकादशी व्रताची अजून माहिती गरुड पुराणात आहे. ब्रह्मदेव म्हणतात, एकदा भीमाकडून माघ महिन्यात शुक्ल पक्षातील सूर्य नक्षत्राने युक्त एकादशीचा उपवास घडला आणि आश्चर्य म्हणजे या उपवासाने तो आपल्या संपूर्ण पितरांच्या ऋणातून मुक्त झाला. तेव्हापासून भीमद्वादशी या नावाने ती जगात प्रसिद्ध झाली. ही तिथी मनुष्याची पुण्यवृद्धी करणारी आहे. नक्षत्राशिवाय सुद्धा ही तिथी ब्रह्महत्येसारख्या महान पापाची मुक्ती करणारी आहे. दुष्कर्मी अन्यायी राजामुळे देशाचा जसा नाश होतो त्याप्रमाणे महान पापांचा नाश ही तिथी करते. कुपुत्र जसा कुळाचा नाश करणारा ठरतो किंवा कुभार्या पतीचा नाश करते त्याचप्रमाणे ही तिथी पापांचा नाश करते. ज्ञानामुळे विद्येचा आणि निष्काम आळशीपणामुळे फळांचा नाश होतो त्याप्रमाणे ही तिथी पापांचा नाश करते असं सांगितलं आहे. गंगा यमुनेच्या पवित्र तीर्थापेक्षा सुद्धा या तिथीचं पुण्य अधिक महान आहे. एवढंच नव्हे तर जप दान आणि धर्म देखील या व्रताची बरोबरी करू शकत नाहीत. विधीपूर्वक पूजा करून रात्री जागरण करावं, देवांचं महात्म्य सांगणाऱ्या पुराणांचं श्रवण करावं, प्रातःकाळी श्रेष्ठ विप्रांना दान द्यावं, दुसऱ्या दिवशी व्रत करणाऱ्याने पारण करावं. अशा प्रकारे पुण्यमयी एकादशीचा उपवास केला तर मनुष्य जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो आणि त्याच्या सर्व कामना यशस्वी होतात. गरुड पुराणामध्ये आता त्रिविध व्रतांचं कथन सांगितलं आहे. श्री ब्रह्मदेव व्यासांना म्हणतात, ज्या व्रतांमुळे भगवान सर्व काही देतात त्या व्रतांविषयी मी आता सांगतो. वेदशास्त्रात या व्रताला एक कठीण तप म्हटलं गेलं आहे. हे व्रत संपूर्ण एक वर्षाचं असून त्याचे यमादी काही विशेष नियम आहेत. या व्रतांमध्ये दिवसातून रोज 3 वेळा स्नानसंध्या करावी, रात्री भूमीवर शयन करावं, संपूर्ण इंद्रियांवर ताबा मिळवावा, जलपान किंवा तांबूल सेवन केलं तर हा उपवास मोडला जातो, नक्षत्र दर्शनाने नक्त प्रकारचा उपवास होतो, रात्री एकाच वेळेस भोजन करावं, तेजोसी या मंत्राचा जप करावा, एकादशी युक्त द्वादशी आणि चतुर्दशी युक्त पौर्णिमा तसंच प्रतिपदायुक्त अमावास्या या 3 तिथींचे दिवस महान फल देणारे आहेत. क्रोधामुळे किंवा लोभामुळे जर या व्रताचा भंग झाला तर 3 दिवस उपवास करावा आणि केसांचं मुंडण करावं. जर हे व्रत संपेपर्यंत शरीरात शक्ती राहिली नाही तर ते आपल्या पुत्राकडून पूर्ण करून घ्यावं. व्रत करताना तो विप्र मूर्छित झाला तर त्याला पिण्यास पाणी द्यावं. पाणी पाजल्याने व्रतभंग होत नाही. हे व्रत अत्यंत कठीण आहे पण हे व्रत निश्चयपूर्वक केल्यास निश्चित फळ मिळतं. यानंतर गरुड पुराणात दाष्टोद्धरण पंचमीचं व्रत आहे. व्यासमुनी
आता आपल्याला प्रतिपदा आदी व्रतांची माहिती सांगतो. हे व्रत शिखी व्रत या नावाने सर्वश्रुत आहे. हे व्रत केल्याने वैश्वानर पद प्राप्त होतं. प्रतिपदेला एक वेळ उपवास करावा आणि व्रत समाप्तीनंतर कपिला गायीचं दान करावं. चैत्रादी महिन्यात यथासांग विद्वानांची पूजा करावी. गंधाक्षता आणि फुलं यांनी पूजा केली आणि दान दिलं, तसंच होम हवन करून देवांचं पूजन केलं तर मनुष्य सर्व कामना प्राप्त करतो. या व्रताची समाप्ती 2 वर्षांनंतर होते. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीची पूजा करावी. असं केल्याने मनुष्य विद्या, धन, कीर्ती, आयुष्य, पुत्रलाभ इत्यादींची प्राप्ती करतो. जप, जाप्य, होम, हवन तथा स्मरण नित्य करणारा मनुष्य कुठलंही संकट आड न येता स्वर्ग प्राप्ती करू शकतो. शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी पूजन झाल्यावर लाडू अथवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. सर्व देवांमध्ये विनायक महादेव मानला जातो आणि त्याला 10 नावांनी संबोधलं आहेत. ती नावं अशी: एकदंत, वक्रतुंड, त्र्यंबक, नीलग्रीव, लंबोदर, विकट, विघ्नराजक, धूम्रवर्ण, भालचंद्र आणि विनायक. श्रावण शुक्ल पक्षातील पंचमीला नागपूजा करावी. घराच्या दोन्ही बाजूला नागाचं चित्र काढावं आणि यथासांग तशीच मनपूर्वक नागपूजा करावी. खीर, तूप यांचा नैवेद्य अर्पण करावा. सारे नाग अभयहस्त असणारे असतात. नागांनी दंश केलेल्यांचा उद्धार करणारी ही पंचमी असते. त्यामुळे ह्या पंचमीच्या व्रताची अतिशय महती आहे. यानंतर सप्तमी इत्यादी व्रतांची माहिती गरुड पुराणात आहे. श्री ब्रह्मदेव म्हणतात, भाद्रपद महिन्यात स्वामी कार्तिकेयांचं पूजन करावं. सप्तमीला उत्तमोत्तम भोजन ब्राह्मणांना जेवू घालावं आणि रवीची देखील पूजा करावी. अष्टमीला याचं पारण करावं. मारीचं पेय प्राशन करावं म्हणजे स्वर्ग प्राप्ती होते. याला मरीच्या सप्तमी असं म्हणतात. सप्तमी तिथीला निश्चित वेळेला स्नान करून भगवान दिवाकराची पूजा करावी. यानंतर भगवान मार्तंड माझ्यावर प्रसन्न होवोत अशी प्रार्थना करून विद्वानांना यथाशक्ती दान द्यावं. त्या दिवशी खजूर अथवा नारळ खाऊन राहावं. हात जोडून प्रार्थना करावी की माझी सर्व कार्य सर्व बाजूंनी पूर्ण होऊ देत. याला सप्तमी व्रत असं म्हणतात. सप्तमीला देवाची यथासांग पूजा करावी. विद्वानांना खिरीचं भोजन द्यावं आणि दक्षिणा द्यावी. त्यानंतर आपण स्वतः खिरीचं भोजन करावं. खाणं, चाटणं, चोखणं या गोष्टी वर्ज्य कराव्यात, म्हणजे अनोदन करावं. म्हणूनच याला अनोदन सप्तमी असं म्हणतात. जो मनुष्य विजय प्राप्त करू इच्छितो त्याने वायूचं आसन करून विजय सप्तमी व्रत करावं आणि रुईचं भक्षण करावं. हरिओम.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. मनाला

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण आता संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे दादा सबनीस यांचं आणि स्वर आहे मुग्धा बापट आणि सहकारी यांचा.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग गुजरी तोडी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग गुजरी तोडी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. श्रोते हो, शाहीर गंगू हैबती यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा.
0: श्रोतेहो, आता ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत. गीत आणि संगीत अरुण सराफ.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया संत सावतामाळी यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राजेश दातार यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष. भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष. याचं पुनःप्रसारण 3:55

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी

त्यात वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची पदरचना। संगीत आणि स्वर आहे किशोरी आमोणकर यांचा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ति सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ति सुधा। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातले श्लोक आपण पाहतो आहोत. हा 83वा श्लोक आहे. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. यातही पुन्हा महादेव शंकरांचं आलेलं आहे वर्णन. जेणे जाळीला काम, काम म्हणजे मदनाला जाळलं, तो इतिहास आहे, सगळा पुराण आहे त्याच्यामध्ये. की आदिनाथ शंकरांनी त्याचा तपोभंग करण्यासाठी मदनाला, पण तपोभंग शंकराचा झालाच नाही, पण जो झाला त्याचा परिणाम मात्र तो काम नष्ट झाला. त्या मदनाला शंकरांनी जाळलं, एवढं सामर्थ्य आहे. म्हणून ते म्हटलं आहे, जेणे जाळीला काम, ज्याने मदनालाही जाळलं, तो शंकर राम ध्यातो, तो रामाचं ध्यान करतो. रामाचं मोठेपण सांगण्यासाठी पहिल्यांदा शंकराचं मोठेपण सांगितलं, की असा मोठा असलेला शंकर देखील रामाचं ध्यान करतो. म्हणजे राम किती मोठा असला पाहिजे हे आपल्याला समजावं. म्हणून ते म्हणतात, जेणे जाळीला काम तो राम ध्यातो. आणखी काय करतात? उमेसी अति आदरे गुण गातो. आणि प्रत्यक्ष पार्वतीला, उमा म्हणजे पार्वती, त्यांची पत्नी. आता पत्नीबरोबर मनुष्य दुसऱ्या काय काय गोष्टी बोलेल तसं नाही, जे चित्तात आहे तेच बाहेर पडत असतं. तर रामच चित्तात धरलेला असल्यामुळे पार्वतीशी बोलताना देखील महादेव अत्यंत आदरपूर्वक रामाचेच गुण गात आहेत. त्यांना डोळ्यात दुसरं दिसतच नाही काही. रामाचं मोठेपण, त्याचं सामर्थ्य, त्याने केलेला पराक्रम, त्याने केलेला दुष्टांचा नाश, त्याचं एकपत्नी व्रत, एकबाणी व्रत, एकवचनी, सगळे जे त्याचे गुण आहेत, त्या गुणांचं वर्णन तो पार्वतीच्या जवळ करतो आहे. एखाद्याच्या गुणाचं वर्णन मनुष्य का करतो, का करायला पाहिजे? ते गुण आपल्यामध्ये यावेत म्हणून. एखाद्याचं दोषाचं वर्णन आपण करत राहिलो तर ते दोषच आपल्या अंगात येऊन चिकटतात. म्हणून संत देखील सांगतात, इतरांचे दोष पाहू नका, त्यांचे गुण पहा, त्या गुणांचं वर्णन करा, म्हणजे ते हळूहळू ते गुण आपल्यामध्ये येण्याची शक्यता आहे. दोष म्हणजे कचरापेटी, सगळ्याकडचा कचरा गोळा करायचा, ती कचरापेटी होते. आणि सगळ्यांची गुणपुष्प जर आपण गोळा करत राहिलो तर त्या फुलाची एक सुवासिक फुलांची परडी होते, की जे गुण आपण देवाला वाहू शकू आणि देवाची प्रसन्नता प्राप्त करून घेऊ शकू. म्हणून महादेवसुद्धा उमेला त्यांच्या गुणाचं वर्णन करून सांगतायत. आता पुढचा जो चरण आहे तोही शंकरांच्याबद्दल, महादेवांच्याबद्दलच म्हटलेला आहे. बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे. आता म्हणतात आदिनाथ कसे आहेत, तर त्यांच्याजवळ नुसतं नाही, बहु, बहु म्हणजे पुष्कळ, जे मोजता येत नाही असं, अपरिमित ज्ञान, ज्ञानी आहेत ते. अत्यंत वैराग्यशील आहे, स्मशानात वास आहे त्यांचा, भरजरी कपडे दागिने नाही आहेत अंगावर, भस्मचर्चा केलेली आहे. थंडी वाऱ्यामध्ये बर्फाच्छादित शिखरामध्ये ध्यानस्थ बसलेले आहेत. केव्हाही पाहा महादेवांचं चित्र बघायचं असलं ध्यानस्थ बसलेले आहेत. असे महान तपस्वी, ज्ञानी, वैराग्यशील आणि सामर्थ्य आहे. हे सगळं आहे पण त्याच्या जोडीनं सामर्थ्य आहे. जे म्हणू ते करण्याजोगे आहेत. म्हणूनच मागच्या आयत्यात त्यांनी सांगितलं, मदलाला ज्यांनी जाळलं. किंवा आपल्याकडे सुद्धा असं म्हटलेलं आहे की ब्रह्मदेव विश्व निर्माण करतो, विष्णू त्याचे पालन करतात आणि महादेव त्याचा नाश करतात. कुठली गोष्ट करायला सामर्थ्य पाहिजे, ते सामर्थ्य ज्यांच्याजवळ आहे, असे ज्ञान वैराग्य सामर्थ्य संपन्न वैराग्यशील असे जे महात्मे आहेत, महादेव आहेत, असे आहेत तरी परी अंतरी नाम विश्वास तेथे. हे सगळं जरी आहे तरी देखील ते आपल्या अंतरामध्ये रामनामावर विश्वास ठेवून राहिलेले आहेत. जे बाहेर त्यांची कृती जी आहे ती अंतरात राम जो आहे त्याच्या अधिष्ठानावर सगळं होत आहे. अंतरात राम जर स्थिर केला तर ती बाहेरच्या सगळ्या कृती या रामाला अभिप्रेत असल्याप्रमाणे होणार. आणि अंतरात जर राम स्थित नसेल तर मग काही अद्वा तद्वा भविष्यती, कसंही वागतायत, कुठेही जातायत, काहीही करतायत. आणि राम जर आत असेल तर प्रत्येक गोष्ट करताना विवेक जागा असतो. हे करायचं का नाही करायचं, हे बरोबर आहे का चूक आहे. म्हणून ज्याच्या अंतरामध्ये नारायण राम स्थिर झालेले आहेत त्याचं प्रत्येक वर्तन हे परमेश्वराला अभिप्रेत असलेलंच होत असतं. त्यामुळे अशा पुरुषाचा आदर्श समोर ठेवून इतरांनी त्याप्रमाणे आपलं वर्तन करावं तर आपलंही वर्तन त्याप्रमाणे होऊ शकतं. म्हणून जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
2: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ नंदा अण्णासाहेब रोहम पाटील मुक्काम पोस्ट अंबेजोगाई बीड, श्री प्रकाश भास्करवार नागपूर। हे सर्व बंधू आणि भगिनी भक्तीसुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवा मित्रकरता दरमहा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:45 आणि 11:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

हाच कथाभाग पुढे नेताना राजा बली आहे आणि बलिराजानी आपल्या ठिकाणी असं ठरवलं की आपण काही यज्ञयाग करावेत आणि यज्ञयाग करताना त्या यज्ञयागामध्ये काही ना काहीतरी हेतू धरून यज्ञयाग केले जातात. यज्ञाच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की स्वर्ग कामो यजेत, स्वर्गाच्या प्राप्तीकरता यज्ञयागादींचा अवलंब केला जातो. पण आता राजा बलीला स्वर्गाच्या प्राप्तीचं काय विशेष होतं? त्यांनी स्वर्गाचं राज्य मिळवलं होतं, त्रिभुवनाचं राज्य मिळवलं होतं, वैभव त्याच्या पायाशी लोळण घेत होतं आणि तो स्वतः प्रल्हादापासून जी परंपरा त्याच्यापर्यंत येऊन पोचली त्याचा नातू असल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये विष्णूच्या विषयी विलक्षण श्रद्धाभाव होता आणि म्हणून त्याची अशी इच्छा होती की जो यज्ञयाग करायचा तो याग हा विष्णू प्रित्यर्थ, विष्णूला अर्पण करण्याकरता आणि विष्णूच्या दर्शनाकरता त्याच्या कृपाशीर्वादाकरताच आपल्याला याग करायचा आहे. आता या यागामध्ये भगवान विष्णूंनी प्रकट व्हावं असं वाटलं. आता जसं आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कश्यपांच्या घरी भगवंतांनी जो अवतार घेतला तो वामन रूपामध्ये घेतला, बटू रूपामध्ये घेतला, ब्रह्मचारी रूपामध्ये घेतला आणि असं वर्णन केलेलं आहे की जन्माला आले तेच मुळे एका हातामध्ये शंख आहे, दुसऱ्या हातामध्ये चक्र आहे, तिसऱ्या हातामध्ये अमृताचा कुंभ आहे आणि चौथ्या हातामध्ये दधी ओदन म्हणजे दहीभात आहे. असं दहीभात याचा अर्थ अन्न आहे, दह्यासहित अन्न आहे. अशा रूपामध्ये भगवंतांनी जन्म घेतला आणि त्यांना बघितल्यानंतर अदितीला अतिशय आनंद झाला. तिने भगवंताची खूप स्तुती केली आणि तिने सांगितलं हे भगवंता माझ्याकरता वामनरूप धारण केलंस तू आणि तू असा अमित पराक्रमी परमात्मा माझ्या ठिकाणी जन्माला आला, तसंच जे माझ्यावर तू उपकार केलेस, या देवपुत्रांच्यावरती जे उपकार केलेस, ज्याकरता म्हणून तू जन्म घ्यावास, खरं म्हणजे हे तुला कष्ट होणार आहे तरीसुद्धा ते तू कष्ट त्या देवपुत्रांच्याकरता म्हणजेच देवतांच्याकरता केलेले आहेस. आणि ह्या सगळ्या स्तुतीनंतर भगवान प्रसन्न झाले आणि इकडे राजा बलीच्या ठिकाणी त्यांनी आपले गुरु शुक्राचार्य आणि अन्य मुनिवर यांच्या सहाय्याने हा जो यज्ञ संपन्न केला, मी आपल्याला म्हटलं तसं की जो विष्णूच्या प्रित्यर्थ आहे आणि लक्ष्मीसहित भगवान विष्णूंना त्यांनी आपल्या यज्ञामध्ये आमंत्रण केलं, म्हणजे यज्ञाच्या वेळी त्यांना आवाहन केलं की ज्या देवतांना आवाहन केलं जातं त्याच्यामध्ये विष्णू देवतेला लक्ष्मीच्या सहित आवाहन केलं. आता या यज्ञाकर्ता म्हणून वामनांनी म्हणजे बटू वामनांनी आपल्या माता पित्यांची आज्ञा घेऊन तेही या यज्ञाला येऊन उपस्थित झाले. आता इथे यज्ञाचा हवीरभाग स्वीकारण्यासाठी बटू वामन येत आहेत हे बघून त्या महर्षीगणांना त्यांनी त्यांच्या अधिकाराने ओळखलं की हे साक्षात भगवान विष्णू आहेत आणि ते वामन अवतार धारण करून या बलीच्या यज्ञामध्ये तो प्रसाद स्वीकारण्याकरता येत आहेत. त्यांचं स्वागत केलं आणि दैत्यगुरु जे शुक्राचार्य आहेत त्यांनी मात्र एकांतात बलीला असं सांगितलं की हे दैत्यराजा, तुझ्या राजलक्ष्मीचं अपहरण करण्याकरता म्हणून भगवान विष्णू हे वामन रूप घेऊन इथे आलेले आहेत, त्यामुळे हे असुरेश्वरा तू त्यांना काहीही देऊ नकोस, कारण तू स्वतः विद्वान आहेस, पण यावेळी मात्र तू माझं ऐक. त्याचं कारण आहे, आपली बुद्धी सगळ्या वेळी आपल्याला सुख देतेच असं नाही, परंतु आपले जे गुरु असतात ते नेहमीच आपल्या कल्याणाचा विचार करतात आणि त्यामुळे तुझ्या कल्याणाच्या विचाराने मी तुला सांगतो की काहीही जरी वामनांनी तुला मागितलं, भगवान विष्णूंनी तुला मागितलं, तरी त्यांना तू काही देऊ नकोस आणि दुसऱ्याची बुद्धी विनाशकारक असते, तुला दुसरे काहीही सल्ला देतील त्या कोणाचाही सल्ला ऐकू नकोस, तू जर वामनांच्या बळी पडशील तर तू तुझा आत्मनाश करून घेशील. बली म्हणाला हे गुरुदेवा, आपण या प्रकारे धर्माच्या विरुद्ध बोलू नका आणि मला वागण्याला प्रवृत्त पण करू नका. त्याचं कारण आहे की जर माझ्या यज्ञामध्ये येऊन माझं दान जर साक्षात भगवान विष्णू स्वीकारत असतील तर याच्यापेक्षा आणखीन यज्ञाचं फल ते काय आहे? कारण ज्यांच्या आवाहनाकरता म्हणून हा यज्ञ मी आरंभलेला आहे, ज्यांनी या यज्ञामध्ये यावं म्हणून लक्ष्मीसहित ज्यांना मी आमंत्रण केलेलं आहे, त्या भगवंतांनी इथे येऊन जर माझा हा दान भाग स्वीकारला तर ह्याच्यापेक्षा अधिक प्रसन्नता काय आहे म्हणाले. आणि भगवान विष्णू माझ्या यज्ञावरती प्रसन्न झाले आहेत
हाच त्याचा भावार्थ होतो. आणि म्हणून म्हणाले, भगवंताच्या ठिकाणी भक्तिभावाने मला जे द्यायचं आहे ते मी त्या ठिकाणी अर्पण करीन, ते जे मागतील ते मी त्यांना देईन, आणि त्या वस्तूचं पूजन जे काही मी देईन ते होणं किंवा त्या वस्तूच्या पूजनाचं भाग्य हे विष्णूंनी स्वीकारण्यातच आहे. म्हणजे त्यांनी दान काहीही मागावं किंवा मी त्यांना काहीही द्यावं ते सगळं कृतार्थ होणार आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी ते दान देण्याची इच्छा आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मनातला भाव प्रकट केला आहे. हरिर्हरती पापानी दुष्टचित्तैरपी स्मृतः अनिच्छयापी संस्पृष्टो दहत्येव हि पावकः जिह्वाग्रे वसते यस्य हरिरित्यक्षरद्वयं स विष्णुलोकम आपनोती पुनरावृत्तीर दुर्लभः. त्यांनी असं म्हटलं की हे परमगती वासुदेवच आहे, हरी हे नाव जे आहे ते पापाचं हरण करणारं आहे. नुसत्या सामान्य त्या नामस्मरणानी नव्हे, म्हणाले दूषित चित्त असलेल्या मनुष्यानी दुष्टपुरुषांनी सुद्धा विष्णूच्या हरी हा नामाचा जर उच्चार केला तर म्हणाले त्याला त्याचं पाप विष्णू हरण करतात आणि त्याला परमगतीप्रत नेऊन पोहोचवतात. म्हणाले जसं आता दृष्टांत जरा वेगळा दिला की दुष्टपुरुषाला ईश्वराचं नाव घेण्याची इच्छा होत नाही, पण दुष्टपुरुषाच्या मुखामध्ये सुद्धा भगवंताचं जर नाव आलं त्याकरता दृष्टांत काय दिला. म्हणाले जसं अग्नीला आपण जर हात लावला स्पर्श केला तर चटका बसल्याशिवाय राहतो का, तसं दुष्टाला भगवंताचं नाव जरी आवडत नसलं तरीसुद्धा त्याच्या मुखातून हरिहरी हे नाव बाहेर पडलं तर म्हणाले त्याचा लाभ झाल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ असा की कार्यकारण भाव आहे, परिणाम अनुभवाला येणारच आहे. भगवंताचं नाव इच्छेनी अनिच्छेनी जरी घेतलं तरीसुद्धा त्याचा लाभ त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून म्हणाले ज्याच्या जिभेच्या अग्रभागावरती हरी ही दोन अक्षरं वास करतात त्याला म्हणाले पुन्हा ह्या जगात येणं पुनरपी संस्कृती येणे नाही, पुन्हा ह्या जगामध्ये येण्याची काही आवश्यकता नाही, जन्ममरणाचा फेरा त्याचा चुकतो. अशा प्रकारे वर्णन करून पुढे त्यांनी असं म्हटलंय की भगवंताची कृपा झाली तर त्याला वैकुंठ लोक मिळतो. म्हणाले यामध्ये भगवान विष्णूंना भक्तिपूर्वक आहुती जर यज्ञामध्ये दिल्या तर भगवान प्रसन्न होतो, आणि भगवान प्रसन्न व्हावेत याकरताच जर अनुष्ठान केलेलं आहे आणि भगवानच जर इथे येत असतील तर त्यांनी जे मागितलं ते देण्यात शुक्राचार्यांना ते म्हणतात गुरु महाराज माझ्या मनामध्ये काही संदेह नाही, ते जे मागतील ते मी देईन. अशा प्रकारे दैत्यराज बली बोलताहेत तोपर्यंत वामनांचं आगमन झालेलं आहे. त्या होमयुक्त प्रज्वलित अशा अग्नीमध्ये ते स्वतः बलिराज बसलेले आहेत, वामन त्याच्यासमोर येऊन उभे राहिलेले आहेत. आधीच तेजस्वी असलेलं भगवान वामनांचं जे रूप आहे ते विलक्षण तेजस्वी त्या ठिकाणी दिसत आहे, जणू काही कोटी सूर्यांचं तेज त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे अशी ती वामनांची बटुमूर्ती जेव्हा त्या यज्ञमंडपामध्ये सगळ्यांनी पाहिली आणि बलींनी पाहिली त्यावेळी त्याला परम आनंद झाला. तो हर्षाने आपल्या स्थानावरून उठून उभा राहिला, त्यांनी हात जोडले, त्यांचं स्वागत केलं, त्यांना अर्घ्य पाद्य दिलं, पहिल्यांदा बसण्याकरता आसन दिलं, अर्घ्य दिले, आणि त्यानंतर आपल्या कुटुंबियांना बोलावून घेतलं. त्या सर्व कुटुंबियांच्या सहित बलींनी वामनांना नमस्कार केला आणि त्यानंतर त्यांनी बलीच्या शरीरावरती आनंदाने रोमांच उभे राहिले आणि त्यांनी विचारलं आपल्याला काय पाहिजे, आज माझा जन्म सफल झाला, मी आज खरोखर कृतार्थ झालो, आज आपण माझ्या इथे आलात, हा एक दुर्लभ योगायोग अमृताचा वर्षाव माझ्यावरती घडला आणि आपल्या शुभ आगमनामुळे ह्या उत्सवाला ह्या यज्ञमंडपाला या माझ्या कार्याला शोभा आलेली आहे, सगळे ऋषी कृतार्थ झालेले आहेत. म्हणाले त्या सगळ्या ऋषींची तपस्या आज सफल झाली, माझं जीवन कृतार्थ झालं, मी कृतार्थ आहे, निःसंशय कृतार्थ आहे, कृतार्थ आहे, असा बलींनी त्रिवार भगवंतांच्या समोर आपल्या अंतःकरणातला भाव प्रकट केला आणि पुन्हा पुन्हा भूयो भूयो नमाम्यहम पुन्हा पुन्हा भगवंता बली महाराजा भगवंता तुम्हाला नमस्कार करतो. त्याला त्याच्या भावना काही पुरत्या व्यक्त करता येईना, तो पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागला, त्यांच्या नामाचा जय जयकार करू लागला. आता या संदर्भामध्ये एक गोष्ट अशी आहे की मी आपल्याला नमस्कार करतो, माझं जीवन कृतार्थ झालं, आपला मी जय जयकार करतो, आपल्याला मी नमस्कार करतो, हे असं पुन्हा पुन्हा का म्हटलं जातं.
आपण सुद्धा भगवंताची उपासना करतो, एखादा ग्रंथ वाचतो, एखादी पोथी वाचतो, एखादं स्तोत्र वाचतो, एखादी प्रार्थना म्हणतो, नामस्मरण करतो, जप करतो, एखाद्या स्तोत्राचं सुद्धा पुन्हा पुन्हा अनुष्ठान करून त्याचं 11 वेळा म्हटलं, 21 वेळा म्हटलं, 108 वेळा म्हटलं, विष्णू सहस्रनामासारखं सहस्रनाम आहे, अथर्वशीर्ष आहे, 21 वेळा पाठ केले, मारुती स्तोत्र आहे, 11 वेळा पाठ केले, विष्णू सहस्रनाम आहे, 12 वेळा पाठ केले, हे कितीही केलं तरीसुद्धा भाव असा आहे भक्तीमधला आणि ह्या उपासनेमधला की हे कितीही केलं तरी कमीच आहे. म्हणजे जे मी केलं आता इथे संपलं का, किंवा हे मी आता संपवायचं का, हे मला वेळेची मर्यादा म्हणून संपवलं पाहिजे. कारण दिवस आहे आणि मनुष्याचं जीवन हे व्यवहाराशी पण निगडीत आहे. तर त्यांनी हे संपवताना किंवा आपण जे अनुष्ठान, आपण जी उपासना जी काही केली, त्या उपासनेचा समारोप करताना आता काय ईश्वराबद्दल म्हणावं आणि कशाने त्याचा समारोप करावा याच्याकरता आपल्याकडे जय जयकार केलेला आहे. तो जय जयकार हे त्याचं महात्म्य आहे. जे ईश्वराच्या नावाचा आपण आता सुरुवातीला प्रार्थना म्हटली, कशाकरता प्रार्थना म्हणतो, आवाहन आहे की नारदांचं या ठिकाणी पुराण सांगायचं आहे. नारदांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांची स्तुती केली पाहिजे. ज्याच्याकरता पुराण आहे त्यांची स्तुती केली पाहिजे. ज्यांनी हे पुराण सांगितलं त्यांचं स्मरण आणि स्तुती केली पाहिजे. हे सगळं केल्यानंतर झालं, आणखीन करू शकतो का, कितीही करू शकतो. ज्या सूतांनी ही पुराणं सांगितली त्या सूतांची स्तुती जन्मभर करत राहिलो तरी संपणार नाही. कारण एक एक पुराण 55,000 श्लोक, 18,000 श्लोक, 25,000 श्लोक एवढी मोठमोठी पुराणं आहेत. त्याचा महिमा गाणार किती आणि कसा, भगवंताचा महिमा गाणार किती आणि कसा. म्हणून आपल्या मर्यादा जाणून घेऊन भगवंता शेवटी तुझी स्तुती करता आली तेवढी केली, पण आता थांबतो आहे तेव्हा तुझा महिमा या जगामध्ये किंवा तुझ्या नामाचा, तुझ्या पराक्रमाचा जो डिंडीम आहे, जो जयघोष आहे, तो सगळ्या वातावरणामध्ये भरून राहो. म्हणून कशाच्याही शेवटी आपण जय जयकार करतो आणि म्हणून भगवंताचा जय जयकार करून ते समाप्त केलं जातं. तसं त्याला बलिराजाला काय भगवंताची स्तुती करावी सुधरेना, तो पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा म्हणू लागला, मी नमस्कार करतो, मी नमस्कार करतो, मी कृतार्थ झालो, मी कृतार्थ झालो, माझं घरदार कृतार्थ झालं, माझं राज्य कृतार्थ झालं, माझा सगळा प्रजाजन सुखी झाला, सगळे ऋषीमुनी कृतार्थ झाले, त्यांचं तप कृतार्थ झालं, हे सगळं म्हणून शेवटी त्या यज्ञशालेमध्ये बलीला काही थांबायचं समजेना. शेवटी वामनाने हसून बलीला सांगितलं, वामना, वामन म्हणतात की बली, की अरे ऐक, आता मी तुला सांगतो, हे राजा, तू जी काही माझी सारखी स्तुती करतो आहेस त्यामध्ये माझी एकच अपेक्षा आहे तुझ्याकडून, आणि ती म्हणजे असं की मला तपाचरण करायचं आहे, आणि तपाचरणाकरता मला फार भूमी नको आहे, मला माझ्या 3 पावलांची भूमी पाहिजे, तेवढ्याच भूमीमध्ये मी तपाचरण करणार आहे, तर तेवढी भूमीचं मला दान दे. आता भूमिदानाचं महात्म्य म्हणाले पुष्कळ आहे. भूमिदान करणारा मनुष्य निश्चयाने मोक्षाला जातो, आणि ज्यानं अग्नीची स्थापना केली आहे म्हणजे तू यज्ञ करायला उभा राहिलेला आहेस. आणि हा मी असा श्रोत्रिय ब्राह्मण आहे, अशा सामान्य यज्ञामध्ये सुद्धा जो यज्ञ करण्याला प्रवृत्त होतो आणि एखादा श्रोत्रिय ब्राह्मण जर चांगला सच्छील त्या यज्ञामध्ये आला तर त्या ब्राह्मणाला भूमिदान देऊन तो यज्ञाचा यजमान आहे, तो आपलं जीवन कृतार्थ करून घेतो. कारण काय द्यावं, तर भूमीचं दान द्यावं. या त्रिलोकामध्ये भूमिदानासारखं दान नाही आहे, त्यामुळे ते दान जरूर द्यावं. आणि म्हणून हे दैत्यराजा म्हणाले, ज्या ब्राह्मणाला जीविका म्हणजे उपजीविकेचं साधन नाही त्या ब्राह्मणाला तर जरूर भूमिदान करावं. म्हणाले, त्याच्या पुण्याचं फल तुला सांगतो की जर मनुष्याने हे 100 वर्ष जरी यज्ञ करीत दुसऱ्याला दान देत राहिला तरीसुद्धा जे फल मिळणार नाही ते एका उपजीविका रहित असलेल्या सामान्य दरिद्री ब्राह्मणाला जर भूमिदान दिलं तर त्यांनी ते प्राप्त होतं. म्हणाले, भूमी कशी द्यावी, जिच्यामध्ये ऊस आहे, गहू आहे, तांदूळ आहे, सुपारी आहे, यांचे वृक्ष आहेत, आणि त्याचबरोबर ती भूमी उपजाऊ आहे, चांगली भूमी आहे, खडकाळ आहे, जरा मुरमाड आहे, अशी भूमी नाही, चांगली उपजाऊ भूमी द्यावी. आणि म्हणाले, अशा जीविकाहीन दरिद्री कुटुंबी असलेल्या
कुटुंब असणाऱ्या म्हणजे गृहस्थाश्रमी ब्राह्मणाला जर तू थोडीशी जरी भूमिदान तुझ्याकडून झालं किंवा कुणाहीकडून झालं, कुणीही केलं, तरी तो कृतार्थ होतो. आणि म्हणाले तो मनुष्य विष्णूचं सायुज्य प्राप्त करून घेतो, त्यामुळे भूमिदान हे मोठं दान आहे. तर मी जास्त मागत नाही हे दैत्यराजा, तू मला 3 पावलांची भूमिदान म्हणून दे, तिथे राहून मी तपश्चर्या करीन. भगवंतांचं हे बोलणं ऐकलं बलीला खूप आनंद झाला. तो म्हणाला आपण काहीही मागितलं असतं तरी मी आपल्याला दिलं असतं, आपण तर मला 3 पावलांची भूमी मागत आहात म्हणाले. त्यांनी त्या ब्रह्मचारी वामनांना सांगितलं आपल्या हातावरती मी ते दान सोडतो. आणि त्यांनी हातामध्ये दान सोडण्याकरता तो जो चांदीचा कलश आहे, सोन्याचा कलश असेल, काय रत्नजडित असेल, आता त्या वैभवाला काय कमी आहे, अशा सुंदर त्या कलशाला आपल्याला माहिती आहे त्याला झारीसारखं पुढे त्याच्या ज्याच्यातनं जल बाहेर यावं, असं त्या कलशाला असणारं पुढचं ती जलधारा बाहेर येण्याकरताची जी जागा आहे त्यांनी त्याप्रमाणे ते वाकवलं. आणि त्यांच्या हातावरती दान देण्याकरता पाहिलं पाणी पडे ना, बलीला कळलं नाही की हे आतमध्ये असलेलं जल बाहेर पडत का नाही आहे. भगवंतांनी जाणलं, भगवंतांनी तिथेच असलेला जो दर्भ आहे, कुश आहे, त्याचं जे टोकदार पात आहे ते घेतलं आणि त्या कलशाच्या त्या समोर असलेल्या त्या दांडीच्या मधून ते आत घातलं आणि त्या ठिकाणी तिथे तो भाग पोखरला आणि ती जागा मोकळी केली आणि तो दर्भ बाहेर ठेवला. त्या ठिकाणी शुक्राचार्य धारीत लपून बसलेले होते आणि त्याच्यातून याच्याकडून दान पडू नये, पाणी बाहेर वाहिलं जाऊ नये म्हणून तिथे थांबले होते. त्यांनी आपला डोळा लावला होता तिथे, त्यांचा त्या तो डोळा भगवंतांनी फोडला. आणि म्हणून आपल्याकडे आजही म्हण आहे तो झारीतला शुक्राचार्य, म्हणजे ज्याला दान देण्याची इच्छा नाही आहे त्याला झारीतला शुक्राचार्य असं आपल्याकडे म्हणतात. आणि त्यांनी भगवंतांनी त्याचा अडसर दूर केला आणि त्या बलीच्याकडून 3 पावलं भूमी घेण्याकरता पहिलं पाऊल टाकलं आणि पहिल्या पावलानी सबंध पृथ्वी व्याप्त झाली. आणि आता दुसरं पाऊल टाकणार त्यावेळी भगवंतांनी आपलं जे विशाल रूप आहे, व्यापक रूप आहे, यो वै भूम तत् सुखम असं उपनिषदांनी म्हटलंय. भौमा म्हणजे विशाल आहे, जे अमर्याद आहे त्याच्यामध्ये सुख आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे, जे व्यापक आहे त्याच्यात आनंद आहे. भगवंतांनी आपलं व्यापक रूप प्रकट केलं. भगवंत बलीच्या समोर उभे आहेत, जे पृथ्वी तलावर उभे आहेत, पण भगवंत एवढे मोठे झाले की अंतरिक्षाच्या पलीकडे जाऊन दिवी लोकाला म्हणजे स्वर्गलोकाला व्यापून राहिले, स्वर्गलोकापर्यंत ब्रह्मलोकापर्यंत जाऊन पोचले. आता हे भगवंताचं असं तेजस्वी रूप जेव्हा सगळ्यांनी पाहिलं, आता एका पावलामध्ये पृथ्वी घेतली आहे आणि आता दुसरं पाऊल जे टाकायचं आहे ते ह्या व्यापक रूपात टाकायचं आहे. आता हे भगवंताचं हे एवढं विशाल रूप, विश्वरूप, त्या रूपामध्ये त्यांनी आपलं पाऊल टाकलं. आता पृथ्वी वर आहेत ना, तर हा ज्याला आपल्याकडे ब्रह्मांडाचा पृथ्वी गोल आहे, तर हा जो वरचा परिघ आहे त्याला ब्रह्मकटाह असं म्हणतात. तर त्या ब्रह्मकटाहावरती त्यांनी आपलं पाऊल टाकलं. त्या ब्रह्मकटाहावर पाऊल टाकल्या भगवंताचं पाऊल आहे, ते त्यांच्या इच्छेनी पडलेलं आहे आणि त्यांना जसं टाकायचं आहे त्यांनी तसं टाकलं आहे. त्यांनी त्या ब्रह्मकटाहाला स्पर्श केला आणि आपल्या पायाच्या अंगठ्याचा तिथे जरा दाब पडला आणि त्यांनी ही निर्माण करायची ब्रह्मांड जी आहे ती भोपळ्यासारखी, चेंडूसारखी त्या क्षीरसागरामध्ये टाकून दिलेली आहे आणि त्या पाण्यावरती ती हेलकावे घेत आहेत. आता त्याचा तो सगळा इन्क्युबेशन पिरियड आहे, किती काळ त्याच्यामध्ये राहायचं आहे, भगवंताची झोप पुरी होईपर्यंत राहणार आहे. आणि मग भगवंताला जेव्हा वाटेल की आता सृष्टी निर्माण करावी, त्यावेळी भगवंत ते एक एक ब्रह्मांड त्याच्यामधून सृष्टी निर्माण करतात. तर ते वरचा जो भाग आहे, म्हणजे आपण कल्पना केली तर तो वरचा जो भाग आहे एखाद्या चेंडूला वरच्या बाजूला भोग पाडावं, तर जसं होतं तसं ह्या ब्रह्मांडाला भोग पडला आहे. कारण का, आता वामनांचा पाय तिथे जोरात दाबला गेलेला आहे आणि त्या छिद्रातून ब्रह्मांडामध्ये असलेलं जे जल आहे ते जल आतमध्ये यायला लागलेलं आहे, म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती यायला लागलेलं आहे, ह्या ब्रह्मांडामध्ये यायला लागलेलं आहे. आता भगवान विष्णूंच्या चरणांना धुवून, कारण आता त्यांच्या चरणापासून निघालं आहे आणि ते जल आता ह्या पृथ्वी तलावरती येत आहे, त्यांनी हे पवित्र केली आहे सगळी पृथ्वी. आणि सप्तर्षींनी ज्यांचा निवास मेरू पर्वतापाशी आहे त्या मेरू पर्वताच्या ठिकाणी सुद्धा त्या जलाचा स्पर्श आहे, सर्वदूर स्पर्श आहे,
भगवंताच्या चरणाला स्पर्शलेलं ते जे जल आहे ते ह्या त्रिलोकाला स्पर्शून राहिलं आहे, कारण भगवंतच त्रिलोकामध्ये आत्ता प्रकट झालेला आहे. आणि वामनांचं हे अद्भुत कर्म पाहिलं आणि त्या ठिकाणी असलेले देव ऋषी मानव त्यांची स्तुती करू लागले आणि म्हणाले आपण साक्षात परमात्मा आहात, हे आपण अद्भुत कर्म केलं आहे. आपण रूप मात्र बटू वामनाचं घेऊन इथे आलात, पण ज्या विशाल रूपामध्ये आपण इथे प्रकट झालात, म्हणाले आपल्याला काय म्हणावं, हे परेशा, हे परमानंदा, हे परमात्मन, म्हणाले परात्परा विश्वमूर्ती प्रमाणातीता असा असलेला हा जो परमात्मा आहे आपल्याला आम्ही सर्व नमस्कार करतो. आणि मग जसं पुरुष सूक्तामध्ये म्हटलं आहे तसं की आपल्याला हजार मस्तक आहेत, आपल्याला हजार नेत्र आहेत, आपल्याला हजार हात आहेत, आपल्याला हजार पाय आहेत, आपल्याला हजार मुख आहेत. आणि गंमत अशी आहे की हजार मुख म्हणजे असं काही वेगळं रूप आहे का? भगवंताचं सामर्थ्य असं आहे की जिथे पाय आहेत तिथेच हात आहेत, जिथे हात आहेत तिथेच डोळे आहेत, जिथे डोळे आहेत तिथेच कान आहेत, जिथे कान आहेत तिथेच नाक आहे. याचा अर्थ आम्ही ज्या अवयवांची कल्पना करून त्या त्या अवयवांच्याकडनं एक एक ज्ञानाचं ग्रहण करतो, भगवंताला असं ग्रहणच करावं लागत नाही. भगवंताला कोणत्याही स्थानावरून कशाचंही ग्रहण करता येतं आणि म्हणून तो सहस्र शीर्ष सहस्र पाद आहे. म्हणाले तुझं सगळंच वैभव मोठं विलक्षण आहे असं म्हणून ब्रह्मदेवानी आणि इतरांनी केलेली जी स्तुती आहे ती ऐकून भगवान महाविष्णूंनी या स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवतांनासुद्धा मोठा अभिवादन केलं, त्यांना अभय दिलं, त्यांच्याविषयीचा आनंद प्रकट केला, संतोष प्रकट केला. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। मारवाड प्रांतातला एक तरुण मारवाडी स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटात आला आणि स्वामींची ती दिव्य तेजस्वी मूर्ती पाहून तो आनंदाने अक्षरशः नाचू लागला। प्रत्यक्ष परब्रह्म दृष्टीला पडलं आहे याची त्याला खात्री झाली आणि त्या तरुण मारवाड्याने मनाशी निश्चय केला की स्वामींच्या चरणांशी बसून आता फक्त त्यांचीच सेवा करायची, अक्कलकोट सोडायचं नाही। 3-4 वर्ष उलटून गेली तरी आपला लेख घरी येतच नाहीये ह्याची मारवाड्याच्या बापाला काळजी वाटली, म्हणून आपल्या धाकट्या भावाला सोबत घेऊन त्या तरुण मारवाड्याचा बाप मारवाडहून निघाला आणि अक्कलकोटला आला। आपल्या मुलाला पुन्हा घरी घेऊन जायचंच ह्या निश्चयाने आलेला मारवाडी चोळाप्पाला म्हणाला, माझ्या लेकाला स्वामी सेवेतून मुक्त करा, स्वामींजवळ तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा। चोळाप्पाने स्वामींना मारवाड्यासंबंधी सविस्तर सांगितलं। तो तरुण मारवाडी जो तुमच्या अखंड सेवेत आहे त्याचा बाप आणि चुलता आले आहेत, त्या दोघांना वाटतंय की आपल्या मुलाने पुन्हा घरी यावं, लग्न कार्य करावं, धंदा पाहावा। महाराज, तुम्ही त्यांच्यावर दया करा आणि मुलाला परत घेऊन जायची परवानगी द्या। तेव्हा स्वामींनी आपल्या सेवेकरी असलेल्या तरुण मारवाडी मुलाला हाक मारली आणि म्हणाले, तुझे वडील आणि चुलते तुला घेऊन जायला आले आहेत, तू इथे राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या धंद्याची काळजी वाटते, त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे, तू प्रपंचात अडकावास असं त्यांना वाटतं, मी तुला आनंदाने परवानगी देतो, तू पुन्हा आपल्या घरी जा, माझ्याकडे काही व्यापार नाही, काही देणं घेणं नाही, तरी प्रसाद म्हणून ही 4 हाडकं घेऊन जा। असं म्हणून श्री स्वामी समर्थांनी त्या मारवाड्याच्या मुलाच्या हातात 4 हाडकं दिली। मारवाडी बापाला ते पाहून मात्र अगदी चमत्कारिक वाटलं, परंतु मुलाने स्वामींचा प्रसाद म्हणून ती हाडकं आपल्या छातीशी लावली आणि स्वामींचा अगदी जड अंतःकरणाने निरोप घेतला। म्हणाला, स्वामी, तुमचे चरण सोडून जाऊवत नाही, तुमची आज्ञा म्हणून मी निघालो आहे। त्यानंतर ते तिघेही मारवाडात आले। बापाने मुलाला सांगितलं, हाडकं बांधलेली पिशवी बाहेरच ठेव। दुसऱ्या दिवशी मुलगा स्वामींचा प्रसाद सुरक्षित आहे ना हे पाहायला घराच्या बाहेर आला आणि पिशवी उचलली तर ती खूप जड लागली, म्हणून त्याने ती पिशवी उघडून पाहिली तर त्यात त्या हाडकांच्या जागी सोन्याच्या लगडी होत्या। स्वामींनी त्याला भरभरून दिलं होतं। मुलाचे डोळे स्वामींच्या स्मरणाने भरवून आले। त्याने ते सोनं बापाला दिलं आणि एक सोन्याची चीप घेऊन तो स्वामींपाशी परत आला। अक्कलकोट स्वामी समर्थांना पुन्हा अंतर द्यायचं नाही हा निश्चय करूनच तो आला होता।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, माणसाचं प्रारब्ध त्याचं आयुष्य घडवत असतं किंवा ते विस्कटत ठेवतं एवढं तुम्ही लक्षात ठेवा। त्यावर उपाय असा आहे की प्रारब्धाला आपलं काम करू द्यावं, आपण प्रारब्धात न डोकावता फक्त नामस्मरणात दंग व्हावं। नामस्मरण तुमचं भाग्य घडवतं आणि समाधान देतं एवढं ध्यानात ठेवा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर VT पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर RN पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये.